सुप्रभात. 262.47 शतांश मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो नमस्कार. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 18 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 9 सप्टेंबर 2026, सकाळचे 5:58 आणि 15 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

मृगछळाप्रमाणे सुख हे कधीच प्राप्त होत नाही. आपण ऐकला आजचा सुविचार. आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.

श्री वल्लभाचार्य रचित मधुराष्टकम आपण ऐकलं. गायलं होतं वैभवी शेळटे यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया वाणी जयराम यांनी गायलेली भूपाळी. जगदीश खेबुडकर यांची ही रचना, संगीत राम कदम यांचं.

सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझे. श्रोते हो, ही रचना होती संत तुकाराम महाराजांची, गायली होती पंडित भीमसेन जोशी यांनी, संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीत दिलेली पी सावळाराम यांची भक्तिरचना, गायली आहे आशा भोसले यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची रचना. गायले वैदेही करंबळकर यांनी. संगीत आहे पंडित अवधूत बाम यांचं.

समर्थ रामदास स्वामी यांची ही रचना गायली होती स्वप्नील गोरे यांनी. संगीत होतं पंडित अवधूत बाम यांचं.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही होती मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया

कार्यक्रमात शेवटी समूहस्वरात देशभक्तीपर गीतरचना. ही रचना आहे वसंत सावंत यांची, संगीत अरविंद हसबनीस यांचं.

0: समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, काजू हे इतर पिकांच्या तुलनेने कणखर पीक आहे. तरी देखील त्याचं चांगल्यात चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी बागांचं चांगलं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने बागेची साफसफाई, अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग तसंच किडींचं व्यवस्थापन, गरजेनुसार पाणी पुरवठा यासारख्या प्रमुख बाबींचा समावेश आहे. मंडळी, रोपांपासून तयार झालेल्या बागा तसंच कलमांपासून केलेल्या बागा यांच्या वाढीमध्ये, उत्पादन क्षमतेमध्ये रोग कीड यांचा प्रादुर्भाव, मोहर येण्याचा कालावधी, फळधारणेचा कालावधी तसंच उत्पादन यामध्ये फरक आहे. रोपांपासून तयार झालेल्या झाडा

0: त्यांना रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. या झाडांना होणारी फळधारणा ही उशिरा तसंच कमी असते, तर कलमी बागांमध्ये उत्पादन लवकर तसंच जास्त असल्याने व्यवस्थापन देखील काटेकोरपणे करावं लागतं. पावसाळा संपून हवामानातली उष्णता किंवा तापमान वाढू लागल्यानंतर कलमी काजूंना लगेचच नवीन पालवी येऊ लागते. ही पालवी थोडी पक्व झाल्यावर त्यामधून मोहोर यायला सुरुवात होते, त्यामुळे या नवीन पालवीचं रोग आणि किडींपासून संरक्षण करणं आवश्यक आहे. नवीन पालवी दिसू लागताच फवारणी करण्याअगोदर बागेची साफसफाई करावी. साफसफाई करताना बागेमध्ये वाढलेलं गवत, जंगली झाडांच्या फांद्या, कुंपणालगत तसंच कुंपणाबाहेरील वाढलेल्या जंगली झाडांच्या फांद्या काढून घ्याव्यात. यामुळे बागेमध्ये भरपूर सूर्यप्रकाश यायला मदत होते आणि रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो. याचबरोबर प्रत्येक झाडांमधील सुकलेल्या रोगग्रस्त तसंच निर्जीव फांद्या कापून झाडांचा आतला भाग देखील स्वच्छ ठेवावा. काजूच्या नवीन पालवीवर प्रामुख्याने ढेकण्या, फुलकीड म्हणजेच थ्रिप्स तसंच करपा यासारख्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी विद्यापीठांनी काही फवारण्या करण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये नवीन पालवी फुटू लागल्यावर लॅम्बडा साय हॅलोथ्रिन 5% 6 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची पहिली फवारणी घ्यावी. दुसरी फवारणी नवीन पालवीमधून मोहोर फुलायला सुरुवात झाल्यावर करावी, तर तिसरी फवारणी मोहोर उमलून काही प्रमाणामध्ये फळधारणा दिसू लागल्यावर करावी. मंडळी, रोपांपासून तयार केलेल्या बागांमध्ये झाडं एकसारखी नसतात. हंगामामध्ये देखील यांना उशिरा मोहोर आणि फळधारणा होते. अशा बागांमध्ये पावसाळा संपल्यावर साफसफाई करावी. मोहोर आल्यावर किमान एक फवारणी करावी. बहुतांशी वेळा अशी झाडं उंच वाढल्याने त्यांना छाटणी करणं शक्य होत नाही. उर्वरित सगळं व्यवस्थापन जे आहे ते कलमी काजूच्या झाडांप्रमाणे करावं. प्रत्येक झाडांच्या बियांचा आकार आणि वजन वेगवेगळं असतं. या व्यतिरिक्त काजू बागेच्या व्यवस्थापनामध्ये पावसाळ्यात तसंच त्यानंतरच्या कालावधीत बागेतील झाडं पिवळी दिसत असतील तर त्यावेळी विशेष निरीक्षण करणं आवश्यक आहे. अशा झाडांच्या बुंध्यालगत डिंक अथवा भुसा दिसल्यास खोडकिडा लागला आहे असं समजावं आणि त्यानुसार नियंत्रणाचे उपाय करावेत. तेव्हा मंडळी, आत्ताच सांगितल्यानुसार काजू बागांचं व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच या काजूपासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळायला मदत होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: काजू बागांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचन स्वर होता ऋचा गद्रे यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल 2:00 PM.
2: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
3: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
2: संपर्क क्रमांक 7020-83-07-89.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोतेहो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार व यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस म्हटलं तर पहिला प्रश्न हाच पडतो की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, त्यात नेमकं काय होत असतं, याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: लिव्हर हा शरीरातला म्हणजे सगळेच अवयव तसे महत्वाचे असतात, पण लिव्हर सुद्धा अतिशय महत्वाचा ऑर्गन असतं. लिव्हरनी काम केलं नाही तर आपल्याला जगायला शक्य होणार नाही. एक शेवटचं उदाहरण सांगायचं म्हणजे जर लिव्हर टोटली फेल झालं तर लिव्हर बदलून घ्यावं लागतं, त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हरचं प्रत्यारोपण असं म्हणतात. तर लिव्हरचे अनेक कार्य सांगितले.

आहेत, मुख्य म्हणजे मेटाबॉलिझम. आपण कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स जे आपण खातो ते पूर्ण शरीराला उपयुक्त अशा स्वरूपात मिळावे त्याच्यासाठी लिव्हर त्याला मेन एक डायजेशन इंटेस्टाईन म्हणजे आतड्यामध्ये होतंच, पण ते सुद्धा ते डायरेक्ट आपल्या शरीराला ते उपयोग करता येत नाही, म्हणून त्याच्यावर लिव्हरच्या थ्रू ते जाऊन त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते पूर्ण शरीराला हे सगळं उपयुक्त अशा स्वरूपात ते मिळतात. तर मेटाबॉलिझम, शरीराचं मेटाबॉलिझम, इट इज द सीट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी. तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्सचा मेटाबॉलिझम तिथे होता. अनेक प्रकारचे प्रतिकारशक्ती आवश्यक गोष्टी ज्या असतात, लिव्हर जर काम करत नसेल तर प्रतिकारशक्ती माणसाची कमकुवत होते. नंतर आपण जेवणातनं काही टॉक्झिन्स जर शरीरात गेले ते दूर करणं, असे जवळपास 500 कार्य लिव्हरचे सांगितलेले आहेत. आपण जी औषधं घेतो ती सुद्धा मेटाबॉलाइज लिव्हरमध्ये होतात. औषधीने आपलं काम केलं तर ते शरीरातनं प्रमाणाच्या बाहेर ते जमा व्हायला नको म्हणून शरीराच्या बाहेर सुद्धा ते फेकावं लागतं, त्यामुळे ते सुद्धा कार्य लिव्हरमध्ये करतं. क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे रक्त गोठण्यासाठी जे आवश्यक फॅक्टर्स असतात ते सुद्धा लिव्हरमध्ये तयार होतात. हे सांगण्यामागे, हे सगळे कार्य सांगण्यामागे हे कारण, हे सिरोसिसमध्ये हे सगळे डिस्टर्ब होणार आहे म्हणूनही मी हे पार्श्वभूमी सांगतोय की हे सगळे लिव्हरचे कार्य आहेत. तर लिव्हर एक पर्टिक्युलर त्याची रचना आहे, आंतरबाह्य एक मोठा ऑर्गन तर आहेच, मी सांगितलं बाहेरून अतिशय स्मूथ असा दिसणारा तो एकदम सपाट असा ऑर्गन आहे. तर लिव्हर सिरोसिसमध्ये काय होतं की त्याची आंतरबाह्य रचना पूर्ण बदलते. नॉर्मल लिव्हर जे बाहेरून स्मूथ दिसतं ते मग असं ओबडधोबड किंवा त्याला नॉड्युलर असं लिव्हर म्हणतात, त्याच्यात ते छोटे नॉड्युल्स असते तर मायक्रो नॉड्युलर सिरोसिस म्हणतात त्याला. मोठे नॉड्युल्स म्हणजे मोठे त्याचे दाणे जर असले तर मॅक्रो नॉड्युलर सिरोसिस असं म्हणतात. तर लिव्हर सिरोसिसमध्ये मी सांगितलं की बाह्य रचना बदलते, मायक्रोस्कोपिक लेवलवर सुद्धा नॉर्मल जे लिव्हरची एक सुंदर रचना असते की एका बाजूनी आतड्यांकडनं, इंटेस्टाईनकडनं, स्प्लीनकडनं, पूर्ण पचनसंस्थेकडनं येणारं रक्त लिव्हरकडे एका बाजूनी येतं, मग ते पूर्ण त्या लिव्हरच्या प्रत्येक छोट्या छोट्या पेशीच्या पर्यंत पोचतं, ते सर्क्युलेट होतं आणि मग ते फिल्टर होऊन म्हणजे प्युरिफाय होऊन ते पुन्हा हृदयाकडे जातं. तर ही अतिशय सूक्ष्म आणि सुंदर अशी रचना त्या लिव्हरच्या आतमधली असते आणि मग ते हे रक्त हृदयाकडे जातं. तर ही पूर्ण रचना पूर्ण टोटली डिस्टर्ब होऊन जाते. हे सगळे जे मायक्रो सर्क्युलेशन, मायक्रोस्कोपिक लेवलवर जे रक्त आणि लिव्हरच्या पेशी याच्यातलं जे एक्सचेंज चालू असतं हे सगळं डिस्टर्ब होतं. पुष्कळदा हे लिव्हर सिरोसिस एकदम डायरेक्ट असं होत नाही आणि लिव्हर सिरोसिस हे डायग्नोसिस तसं पाहिलं तर बायोप्सी घेऊन करता येतं, पण त्याच्याऐवजी आजकाल क्रॉनिक लिव्हर डिसीज असा शब्द प्रयोग केला जातो. कारण क्रॉनिक लिव्हर डिसीजमध्ये लिव्हर सिरोसिस सारखेच लक्षणं असतात, पण तो एक सूक्ष्म मायक्रोस्कोपिक डिफरन्स असतो आणि तो तुम्हाला पेशंटला तपासल्यावर किंवा पुष्कळदा सोनोग्राफी करून की हे क्रॉनिक लिव्हर डिसीज सिरोसिसकडे वळत आहे का हे सुद्धा कळत नाही. म्हणून एक असं मोठा टर्मिनॉलॉजी जे आता सिरोसिसच्या पूर्वीची पण स्टेज येऊ शकते किंवा सिरोसिसही येऊ शकतो, असं क्रॉनिक लिव्हर डिसीज असा शब्द प्रयोग हल्ली बऱ्याच प्रमाणात मेडिकल फील्डमध्ये वापरला जातो. आणि सिरोसिस म्हणजे ही अशी लिव्हरची अंतर्बाह्य झालेला रचनेतला बदल आणि त्याच्या कार्यांमध्ये झालेला बदल आणि त्याचं फेल्युअर.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ प्रदेशाची वैशिष्ट्ये याविषयीची माहिती.
2: नमस्कार मंडळी. परिसर या सदराअंतर्गत आज आपण महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता या विषयावर थोडं जाणून घेऊया. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूदृश्य दिसतात. खिडकीतून पाहताना कधी उंच डोंगर दिसतात, तलाव दिसतात, जंगलं दिसतात, पाणथळीची जागा दिसते, तर कधी माळरान दिसतं. आपण हा विचार करतो की ते कुठल्या प्रकारची झाडं वाढत असतील, इथे कुठल्या प्रकारचे प्राणी राहत असतील, कुठल्या प्रकारचे कीटक राहत असतील, हे सर्व विचार मनात आपल्याला येतात. हे सर्व परिसर म्हणजे जसं डोंगर, तलाव, जंगलं आणि माळरान हे एक आपल्या परिसर

0: संस्थेचे म्हणजे पूर्ण इकोसिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत आणि हे स्वतः एक उपपरिसंस्था किंवा स्वतःची एक इकोसिस्टीम हे बाळगून असतात. चला तर मग आपण गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी थोडंसं जाणून घेऊया. गवताळ परिसंस्था ही एक मोकळी नैसर्गिक जागा असते जिथे मोठ्या झाडांऐवजी किंवा दाट झुडपांऐवजी प्रामुख्याने गवत आणि इतर लाकूड नसलेल्या वनस्पतींचे प्राबल्य असते. ज्या प्रदेशात घनदाट जंगल होणे इतका पुरेसा पाऊस पडत नाही पण वाळवंट तयार न होणे इतका पाऊस नक्कीच पडतो अशा ठिकाणी हे प्रदेश तयार होतात. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी महत्त्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. आता आपण गवताळ प्रदेशांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवत कुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इनव्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. गवताळ प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक कोणते हे आपण आता पाहूया. जैविक घटक तर सर्वात प्रथम येतात उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने गवत हेच मुख्य उत्पादक असतात. काही औषधी वनस्पती, लहान झुडपे देखील प्राथमिक जैवभार म्हणजे बायोमास निर्मितीत योगदान देतात. मग येतात भक्षक म्हणजे कन्झ्युमर्स. गवताळ प्रदेशात भक्षकांचे 3 मुख्य प्रकार असतात. प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स. हे सर्व शाकाहारी प्राणी असतात जे थेट गवतावर उपजीविका करतात, जसे चरणारे सस्तन प्राणी, गाई, शेळ्या, मेंढ्या, हरणं, ससे, म्हशी इत्यादी. काही कीटकं, वाळवी आणि अळ्या हे प्राथमिक भक्षक आहेत. नंतर प्रकार पडतो द्वितीय भक्षकांचा म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर्सचा. हे सर्व मांसभक्षी प्राणी असतात जे प्राथमिक भक्षकांवर किंवा शाकाहारी प्राण्यांवर जगतात. कोल्हे, साप, बेडूक, पाल, पक्षी इत्यादी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात. मग येतात तृतीय भक्षक म्हणजे टर्शरी कन्झ्युमर्स. यामध्ये गरुड, ससाणे इत्यादींचा समावेश होतो. हे द्वितीय भक्षकांची शिकार करतात. नंतर येतो विघटक म्हणजे डिकम्पोजर्स. यामध्ये मृत अवशेषांचे विघटन करणारे जीवाणू, बुरशी यांचा समावेश होतो. हे घटक मृत घटकांतील खनिजे पुन्हा मातीत मिसळतात जेणेकरून उत्पादकांना पुन्हा ते उपलब्ध होतात. नंतर येतात अजैविक घटक म्हणजे अबायोटिक कंपोनंट्स. यामध्ये माती, वातावरणात आढळणाऱ्या पोषक घटकांचा समावेश होतो. वनस्पतींना हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर या घटकांची आवश्यकता असते. हे घटक माती आणि हवेद्वारे पुरवले जातात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेली माहिती ऐकली.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम.
3: आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
3: श्रोते हो, 6:55:40 झाली आहेत. आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. श्रोते हो, आज सकाळी 8:40 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 8:40. रूपरेषेनंतर 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिल

0: खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 आपण आनंद घ्याल भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. 8:40 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल कवितेचं बदललेलं स्वरूप याविषयी डॉक्टर मानसी देशपांडे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते याप्रमाणे असतील. सुरुवातीला 12:00 प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल पोक्सो कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला. 1:05 गीतबहार. 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके. 1:55 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संजय उपाध्ये यांनी व्हायोलिन वादनात सादर केलेला राग गौड मल्हार आपण ऐकाल. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे आहेत आजच्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:00. 5:02 प्रसारित होईल कार्यक्रम गीतसंध्या. आज यामध्ये आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. आज यामध्ये आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकाल जायफळ लागवड याविषयी डॉक्टर राजाराम गावडे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, रात्री 7:15 आनंद घ्याल नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचा. 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 चर्चा का विषय है आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजन और साजन मिश्रा यांचं गायन राग चंद्रकंस. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर. 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. रूपरेषा आपण ऐकली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
4: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
3: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
4: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
0: आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज.

0: आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
1: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
0: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
2: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
3: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
4: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण दोन भावांची गोष्ट ऐकतोय, सिद्धू आणि कान्हू. आणि काल आपण असं ऐकलं की संथाल हुल म्हणजे काय, तर विद्रोहाची सुरुवात होती आणि त्या विद्रोहाला संथाल हुल म्हणून ओळखलं जातं. संथाल परगण्यामध्ये लोकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध इतका राग होता की कोणत्याही परिस्थितीत त्यांना हाकलूनच लावायचं. या उद्देशानं त्यांनी करो या मरो किंतु हमारी माटी छोडो अशी घोषणा दिली. हळूहळू या आंदोलनामध्ये 400 गावातल्या संथाल परगण्यामध्ये जवळजवळ 60,000 ते 70,000 लोक सामील झाले. आणि या सर्वात मुख्य होते सिद्धू आणि कान्हू. आणि त्यांना साथ दिली त्यांचे भाऊ बहिणी आणि सगळ्या समाजाने. या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला जाग आली. ब्रिटिश सरकार खडबडून जागा झालं, अस्वस्थही झालं. आणि त्यांनी हे आंदोलन बळाच्या जोरावरती मोडून काढायचं ठरवलं. त्याच्यासाठी महेशलाल दत्त नावाचा आपल्यातलाच एक देशी फितूर ठाणेदार म्हणून पाठवला. पण लोकांनी त्याची हत्या केली, कारण तो आदिवासींवर आणि विशेषतः स्त्रियांवरती अत्याचार करायचा. त्यामुळे लोक त्याच्यावर नाराज होते, अत्यंत चिडलेले होते. त्याच्या या हत्येमुळे अर्थातच इंग्रजांमध्ये पण भीतीचं वातावरण उत्पन्न झालं. तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचा जिथे कॅम्प होता त्या कॅम्पचं नाव होतं पाकुडा. तिथे त्यांनी आजूबाजूचं सगळं दिसावं म्हणून एक टॉवर उभा केला. आजही 150 वर्षानंतर तो टॉवर तिथे अस्तित्वात आहे. सुरुवातीला संथालांचा या लढाईमध्ये विजय व्हायचा, कारण संथाल जंगल हे डोंगरांच्या सहाय्यानं आणि गनिमी कावा पद्धतीनं लढत होतं. सिद्धू आणि कान्हू हे दोघेही या युद्धात तरबेज होते. पण या गनिमी काव्याच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांचं खूप नुकसान केलं होतं. इंग्रजी सैन्याची खूप हानी झाली होती. इंग्रज कॅप्टन जो होता संथाल परगण्याचा, त्याचं नाव कॅप्टन मार्टिलो. या कॅप्टन मार्टिलोला समजलं की गनिमी काव्यामुळं आपलं खूप नुकसान होत आहे, कारण इथला प्रदेश जंगलांनी वनांनी समृद्ध असा आहे. फार तर काय आपल्याला जंगल संपत्ती मिळेल, पण ह्याच्या पलीकडे फार मोठी धनसंपत्ती मिळण्याचं कसलंच लक्षण नाही. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीने डाव टाकायचा आणि ही लढाई खेळायची असं ठरवलं. त्यामुळे त्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी असं ठरवलं की अशा चाली खेळायच्या ज्याच्यामध्ये आदिवासी गनिमी कावा सोडून उघड्या मैदानात येतील आणि उघड्या मैदानात त्यांना लढाईला तोंड पाडायला आपण भाग पाडायचं. तेव्हा भोगनाडीह नावाच्या ठिकाणी मैदानामध्ये त्यांनी त्यांना पाचारण केलं. संग्रामपूर वॉर म्हणून हे प्रसिद्ध आहे. तर संग्रामपूर वॉर ही अत्यंत भीषण लढाई झाली. याच्यामध्ये संथाल परगण्यामधल्या समाजातल्या जवळजवळ 20,000 लोकांना प्राण गमवावे लागले. इंग्रजांकडे बंदुका होत्या, तोफा होत्या आणि अतिशय मोठी अत्याधुनिक साधनं होती. त्याचबरोबर संथालांच्याकडे काय होतं तर पारंपरिक पद्धतीचे धनुष्य, पारंपरिक पद्धतीचे बाण, भाले आणि बर्ची अशी हत्यारं होती, लोखंडी हत्यारं होती. तरीही संथाल सैन्य आपल्या तुटपुंच्या संख्येनं ब्रिटिश सैन्याशी अत्यंत जिद्दीनं आणि ताकदीनं लढलं. या युद्धामध्ये संथालांची जी हार होती ही निश्चित होती, परंतु हार निश्चित असताना सुद्धा अतिशय जोमानी आणि पराकोटीच्या धैर्यानं संथालांचं सैन्य लढलं. अर्थातच संथालांची हार झाली. सिद्धू आणि कान्हू या दोघांना पकडलं गेलं आणि पंचकठिया नावाचं जे गाव आहे तिथे एक खूप मोठं पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडावरती कान्हूला आणि दुसऱ्या एका ठिकाणी त्याचा भाऊ सिद्धू या दोघांना फाशी दिलं गेलं. फाशीचा दिवस होता 30 जुलै 1855. जेव्हा त्यांना फाशी दिलं गेलं तेव्हा त्यांचे मृतदेह फासानंतर लटकलेले बघून संथाल समाजाने प्रतिज्ञा केली की आपल्या नेत्यांना फाशी देणाऱ्या इंग्रजांना आम्ही आमच्या परगण्यातून हाकलून लावू आणि कायमचा हा प्रदेश त्याच्यातून मुक्त करू. याच जिद्दीनं संथाल पुढचे जवळजवळ 60 ते 70 वर्ष जिद्दीने लढत राहिले. एक दिवस असा उगवलाही की इंग्रजांना नुसता संथालांचा परगणा नव्हे, संथालांचा प्रदेश नव्हे, तर हा देश पण सोडून जावं लागला.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.

0: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:07 होत आहेत. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.
1: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात, हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
5: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
6: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
7: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकरभरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशन यांना केंद्रस्थानी ठेवून वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

0: नवनव्या तंत्रज्ञानांमुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
1: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
0: भारताची UPI प्रणाली हे वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातलं सर्वात मोठं यश असल्याचं म्हणत सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. UPIच्या यशाविषयी पंतप्रधान म्हणाले,
1: भारत की फिनटेक स्टोरी अद्भुत रही है और इसका एक बड़ा चैंपियन है हमारा UPI. मैंने पिछले साल भी इसकी चर्चा की थी, लेकिन ये इतनी बड़ी ट्रांसफॉर्मेशन है कि जब भी फिनटेक की चर्चा होगी तो वो UPI के बिना अधूरी ही होगी.
0: वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किलोमीटर लांबीच्या आणि 20,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 महत्वपूर्ण टप्प्यांचंही लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या मार्गांचा समावेश आहे. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावणं शक्य होईल. त्यामुळे इंधन बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरण रक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. एका मार्गिकेत केलेल्या गुंतवणुकीतून अनेक फायदे होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर केल्या जात असलेल्या खर्चामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्मिती होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. JNPT इथं झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवासी रेल्वेगाड्यांना अधिक वेगानं आणि वेळेत धावण्यास मदत होईल असं राज्यपाल म्हणाले. तर 2030 पर्यंत JNPT हे देशातलं सर्वाधिक क्षमता असलेलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मालवाहतूक समर्पित मार्गिकेमुळे होणाऱ्या फायद्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आणि जो आपला पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्यावर आपलं जे JNPT सारखं पोर्ट आहे याचा फायदा भारताच्या बृहद भागाला देण्याकरता हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प या ठिकाणी आहे. आज आपल्या देशाला ज्यावेळेस ग्लोबल सप्लाय चेनचा भाग म्हणून काम करायचं आहे त्यावेळी आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तर लॉजिस्टिकच्या मुवमेंटची कॉस्ट. येत्या काळामध्ये मला विश्वास आहे DFC ज्यावेळी पूर्णपणे आपण सुरू करू त्यावेळी 7% खाली आपण ही आणू शकू आणि त्यातनं खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर आपल्याला एक सप्लाय चेनचं एक मोठं केंद्र म्हणून या ठिकाणी आपलं काम होईल.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठीच्या प्रगती म्हणजेच आधुनिक प्रशासन आणि सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या समन्वयातून प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्याच्या प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सोलापूर जिल्ह्यात माढा इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी आवश्यक पदं आणि खर्चाच्या तरतुदीला तसंच नागपूरमध्ये कोराडी इथं तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या प्रगती प्रकल्पामुळे आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्ता वाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे. 5 जिल्हा रुग्णालयांचं श्रेणीवर्धन होणार असल्यानं 1600 खाटांची वाढ अपेक्षित असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

0: 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून 70% कर्ज मिळणार आहे तर 30% राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणाऱ्या गीताचं काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, संगीतकार ए आर रहमान यांच्यासह आशा भोसले यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे गाणं प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील सुमठाणा इथं एका तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून 3200 रोजगार निर्मिती करणारा मेगा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये या मेगा प्रोजेक्टच्या उभारणीबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पात मका प्रक्रिया आणि त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयपूर्तीसाठी आरोग्य क्षेत्र महत्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. राज्याला वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल हेल्थ, जैवतंत्रज्ञान, संशोधन आणि प्रगत वैद्यकीय उपकरण निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. ते काल भारतीय उद्योग महामंडळातर्फे आयोजित CII हॉस्पिटल टेक परिषदेत बोलत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड सावंतवाडी रोड नांदेड ही विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवेमुळे मराठवाडा आणि कोकण हे भाग प्रथमच थेट रेल्वे सेवेनं जोडले जाणार आहेत. या रेल्वेमुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातली अनेक महत्वाची शहरं आणि पर्यटनस्थळं एकमेकांशी जोडली जातील. हवामान. आज कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकरभरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.

0: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 9 सप्टेंबर. प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट 9 सप्टेंबर 1939 साली प्रदर्शित झाला होता. 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे यांना बुद्धिबळातील ग्रँड मास्टर हा किताब मिळाला 9 सप्टेंबर 1997. सलग 21 यशस्वी PSLV प्रक्षेपणांच्या मालिकेत भारतीय अंतराळ संस्थेनं आत्तापर्यंतच्या सर्वात वजनदार परदेशी उपग्रहाचं प्रक्षेपण केलं 9 सप्टेंबर 2012 साली.

श्रोतेहो, अभिनेते अक्षय कुमार यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1967 सालचा. गायिका जान्हवी प्रभू अरोरा यांचाही आज वाढदिवस. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1978 सालचा. संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांचाही आज वाढदिवस. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1950 सालचा. या सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोतेहो, आज भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकाल श्रीधर फडके यांनी गायलेली आणि संगीत दिलेली काही गीतं. अभिनेत्री आणि गायिका लीला चिटणीस यांचाही आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1909 सालचा. श्रोतेहो, कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र प्राप्त कॅप्टन विक्रम बात्रा यांचाही आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 सालचा. नाटककार लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा आज स्मृती दिन. 9 सप्टेंबर 1999 त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्रोतेहो, रोज सकाळी आकाशवाणीची जी साईन ट्यून आपण ऐकतो, ती साईन ट्यून म्हणजेच सिग्नेचर ट्यून बनवणारे जर्मन संगीतकार वॉल्टर कॉफमन यांचाही आज स्मृतिदिन आहे. आत्ताच आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आणि अवयवदानाच्या

0: गैरसमजुतींबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी जागतिक अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या उदात्त कार्यक्रमात सहभागी असलेल्या संस्थांचं एकमेव उद्दिष्ट हे प्रामुख्याने लोकांना मृत्यूनंतर अवयव दानाचं महत्व पटवून देणं आणि शिक्षित करणं हे आहे. यामुळे आपण अनेक जणांचे जीव वाचवू शकतो. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुस यासारखे अवयव दान करता येतात आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त लोकांचं जीवन वाचवता येऊ शकतं. परंतु समाजामध्ये अवयव दानाविषयी अनेक गैरसमज, संभ्रम आणि भीती देखील आहे आणि त्यामुळेच अवयव दानाचं प्रमाणही खूप कमी आपल्याला दिसून येतं. या सर्वावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं अंगदान जीवन संजीवनी अभियान ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेविषयी आणि अवयव दानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आता मी म्हटलं तसं जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो,

0: अंगदान जीवन संजीवनी अभियान ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेविषयी आणि अवयव दानाचं महत्त्व जाणून घेण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आत्ता मी म्हटलं तसं जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो, तर नेमकं अवयवदान म्हणजे काय, कोणकोणत्या अवयवांचं आपण दान करू शकतो आणि या अभियानाविषयी थोडक्यात माहिती द्या.
1: अवयवदान म्हणजे आपल्या शरीराचे जे ऑर्गन्स असतात ते आपण मेंदू मृत्यू झाल्यानंतर दान करू शकतो. सो कुठले कुठले आपण अवयव दान करू शकतो? हृदय, फुफ्फुसे, यकृत म्हणजे लिव्हर, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियास, किडनी, आतड्या, हे सगळं अवयव आपण दान करू शकतो. आणि हा आणि हे सगळं अवयव झाले, त्याच्या व्यतिरिक्त आपण अमुक टिश्यूज ते पण डोनेट करू शकतो. जसे कॉर्निया म्हणजे डोळे, तसंही त्वचा, स्किन, इवन बोन्स, हाडे जे आहे तेही डोनेट करू शकतो. ट्रेकिया तेही डोनेट करू शकतो. सो बॉडीचे प्रत्येक भाग जे आहे,
0: संपूर्ण बॉडी पण
1: आणि फुल बॉडी पण डोनेट करू शकतो. सो हे सगळं पॉसिबल आहे आणि ते लिगल आहे, त्यांना गव्हर्नमेंटने सगळं ऑफिशियली परमिट केलं, मान्यता दिलेली आहे. तर हे सगळं आजची तारीख मध्ये संभव आहे.
0: बरोबर. आता मी ज्या अभियानाचा उल्लेख केला, राज्य शासनाने जो सुरू केलाय, तो अभियान मग नेमका काय?
1: सो ह्याच्यामध्ये आपण आजची तारीख मध्ये आपण जर बघायला गेलो तर ज्या लोकांना अवयवदानाची गरज आहे तशी संख्या आजची तारीख मध्ये महाराष्ट्र राज्यात 9000 पुढे आहे. आणि त्याच्यामधून फक्त 10% लोकांना किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकांना अवयव मिळतो. सो तुम्ही जर हे बघायला गेले की किती लोकांना गरज आहे, जे नोंदणी केलेली आहे आणि ते वेटिंग मध्ये आहे आणि ज्यांना मिळतो त्याच्यामध्ये फार मोठा गॅप आहे.
0: खूपच
1: गॅप आहे. सो ते गॅप कमी करण्यासाठी जनजागृतीची फार गरज आहे. सो हे जनजागृती सामान्य लोकांमध्ये गरज आहे, डॉक्टरची मंडळीमध्ये गरज आहे, पॅरामेडिकल वर्कर्स मध्ये गरज आहे. सगळ्यांमध्ये जागृती आली आणि जे काही गैरसमज आहे ते सगळं क्लिअर झालं तर आपण हे संख्या वाढू शकतो आणि हे जे गॅप आहे ते आपण कमी करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त त्यांची संख्या घेतलेली आहे ज्यांना नोंदणी केलेलं आहे, जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे.
0: न केलेले पण खूप असतात.
1: न केलेले पण किती असतो, त्यांना माहिती आहे का मिळणार नाही तर मग कशाला नोंदणी करायचं. सो एक खूप मोठी लिस्ट आहे. तर ते गॅप कमी करण्यासाठी हे अभियानची गरज होती आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्र राज्यातनं एवढं मोठं अभियान हातात घेतलंय.
0: सर, तुम्ही त्या समितीचे ज्या संचालक आहात त्याला रोटो सोटो असं म्हटलं जातं, तर ह्या नेमक्या राज्य अवयवदान समितीचं काम काय चालतं आणि ही कधी स्थापन झाली?
1: सो ऍक्च्युली 1994 हे ऑर्गन ऍक्ट पास झालं, केंद्र सरकारने केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातने हे अडॉप्ट केलं. आणि आपल्याकडे आपली पद्धत होती ज्याच्यातनं आपण अवयवदानची जागृती चालू केलं होतं आणि सगळं माहिती दिलं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते सगळं आपण ठरवलं होतं. 2011 आणि 2014 मध्ये ह्याच्यामध्ये चेंजेस केले गव्हर्नमेंटने आणि ते महाराष्ट्र राज्याने अडॉप्ट केले. त्याच्यानंतर 2017 हे रोटो सोटोची स्थापना KEM हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी झाली.
0: मुंबईतल्या KEM
1: हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहे ते मोठं वैद्यकीय कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे, तिकडे ह्याची स्थापना झाली. आणि तिकडनं आता पूर्ण राज्यात जे काय अवयवदानासाठी अवेअरनेसचे कॅम्पेन्स असतात ते चालू होतात, जे अवयव डोनेट होतात ते कसं आपल्याला कोणाला द्यायचं त्याची लिस्ट मेंटेन करण्यासाठी, जे ज्यांना गरज आहे त्यांची लिस्ट मेंटेन करायची आणि गव्हर्नमेंटला सल्ला द्यायची की आपण पॉलिसीज मध्ये काय चेंज करू शकतो ह्याच्याबद्दल. हे सगळं सोटो रोटोचे काम आहे
0: त्या समितीतर्फे केलं जातं.
1: हे सोटो म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी आणि रोटो म्हणजे जे पश्चिमी भारत कोण आहे त्याच्यामध्ये गुजरात, दमण आणि दीव, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, ह्या सगळ्यासाठी पण आपण
0: रोटो आहे आणि केंद्र सरकारची पण नोटो आहे मला वाटतं.
1: आणि केंद्र सरकार जे बघते ते नोटो आहे म्हणजे नॅशनल, ते पूर्ण देशासाठी.
0: बरोबर. आता मी जे मगाशी उल्लेख केला की लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत किंवा संभ्रम असतो, तर हे गैरसमज नेमके लोकांमध्ये काय आहेत आणि ते तुम्ही कसे काय दूर कराल?
1: तुमचं हे म्हणणं एकदम अगदी बरोबर आहे की लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे. ह्याच्यामध्ये अमुक गोष्ट आहे जे लोकांना एकदम क्लिअर माहिती असायला पाहिजे. एक की अवयवदान केल्यानंतर विधुप्रता येत नाही. दुसरं, देहाचे अंत्यविधी पूर्णपणे
0: करता येतात
1: आपल्याला. आणि सगळ्या धर्म मध्ये

0: याला जीवनदानाचे कार्य मानतात.
1: अच्छा.
0: तर असं कुठलंही धन नाही आहे जे म्हणतात की असं नाही करू शकतो आपण. अवयवची विक्री व खरेदी दोन्ही कायद्याने कम्प्लीट गुन्हा आहे.
1: अच्छा.
0: दान केलेलं अवयव विकले जात नाही आणि त्याचे वितरण शासन मान्य संस्थातर्फे पारदर्शकपणे केले पाहिजे. सो त्याच्यामध्ये काहीच मॅनिप्युलेशन होत नाही, काही वर खाली होत नाही. जे नियमप्रमाणे ज्यांना नंबर लागतो त्यांनाच हे ऑर्गन भेटतो.
1: बरोबर. पण आता ही नेमकी प्रक्रिया सांगा ना की जर एखाद्याला अवयव हवा असेल तर त्यांनी कसं काय अप्लाय करायचं आणि ज्यांना द्यायचं असेल त्यांनी सुद्धा हे प्रोसिजर कसं करायचं?
0: सो ज्यांना हे ऑर्गन्सची गरज आहे ते काय करू शकतात, तुम्ही जसं कोणाला किडनीची गरज आहे
1: बरोबर,
0: तर तुम्ही तुमचे किडनीचे डॉक्टर कडे जायचं.
1: अच्छा.
0: आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे.
1: अच्छा.
0: मग ते जर त्या हॉस्पिटलमध्ये संभव असेल, म्हणजे अनेक हॉस्पिटल असतात ज्यांना ह्याच्यासाठी परवानगी मिळेली आहे.
1: अच्छा.
0: सो ज्यांना परवानगी आहे, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही आहे ज्याच्यामध्ये हे ऑलरेडी परमिशन आहे ट्रान्सप्लांट करायची, तसे सेंटरमध्ये आपली नाव नोंदणी होऊन जातो.
1: अच्छा.
0: तिकडनं महाराष्ट्र राज्यात ते ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जे असतो तिकडे ते नाव जातो आणि तिकडे ऑफिशियली नाव नोंदणी होतो. सो नाव नोंदणी करताना काही खर्च होत नाही.
1: अच्छा.
0: हे कम्प्लिटली फ्री ऑफ चार्ज आहे. नाव नोंदणी करायच्या आधी तुमची कंडिशन आहे की नाही ट्रान्सप्लांट साठी त्याची अमुक टेस्टिंग होतात.
1: अच्छा.
0: ते टेस्ट झाल्यानंतर ते तुम्हाला फिटनेस मिळतो आणि ते फिटनेस नंतर हे सगळं नाव नोंदणी सो एकदा नाव नोंदलं झालं मग त्याच्यानंतर ते लिस्ट प्रमाणे जेव्हा आपला नंबर लागेल आणि अवयव अवेलेबल झालं तर तुम्हाला फोन येईल. तुम्हाला हॉस्पिटलला जायचं, तिकडे अमुक टेस्ट होणार की त्या दिवशी तुमची फिटनेस आहे की नाही ट्रान्सप्लांटची आणि मग ट्रान्सप्लांट होतो. सो प्रत्येक ऑर्गन्समध्ये तसं फॉलो केला जातो. जे ज्यांना डोनेट करायची इच्छा आहे, सो दोन प्रकारची मृत्यू असते. एक ज्याला आपण सांगतो मेंदू मृत्यू म्हणजे काय?
1: ब्रेन स्टेम डेथ
0: म्हणजे पूर्ण ब्रेन कम्प्लीट परमनंटली डेथ झालंय आणि पण बाकीचं शरीर चांगलं आहे, बाकीचे ऑर्गन्स अजून काम करतोय. कोणाच्या ब्रेन मध्ये हेमरेज झालं म्हणजे रक्तस्राव झाला मेंदूमध्ये, किंवा कोणाला मोठा ऍक्सिडेंट झाला, ब्रेन इंजुरी मेजर झाली आहे, कोणाला स्ट्रोक झालाय, ब्रेन मध्ये मेजर क्लॉट आलाय, त्याच्यामुळे मेंदू मृत्यू झाली आहे. सो असे लोक जे अवयवदान करू शकतो. सो अशी कंडिशन मध्ये डॉक्टर्सची टीम फॅमिलीला येऊन सांगणार, परिवारजनांना सांगणार की आम्हाला असं वाटतोय की हा मेंदू मृत्यू असू शकते. जर तसं झालं तर डॉक्टर्स त्याची टेस्टिंग करणार.
1: अच्छा.
0: की खरोखर मेंदू मृत्यू झाली आहे की नाही. ते टेस्टिंग कशी होतो? चार डॉक्टर्सची कमिटी असते
1: एखाद्या हॉस्पिटलमध्ये.
0: हे पण जे पद्धत आहे, जे ब्रेन स्टेम डेथ डिक्लेअर करायची पद्धत जी आहे, ते त्याच्यासाठी पण हॉस्पिटलला पहिलेपासून गव्हर्नमेंटची परवानगी लागते आणि ते जे कमिटी ऑफ डॉक्टर्स जे आहे त्याची पण नोंदणी गव्हर्नमेंटकडे असते. तेच करू शकतात, सगळे डॉक्टर करू शकत नाही. सो ते चार डॉक्टरची कमिटी असते, ते येऊन दोनदा 7 तासाच्या गॅप मध्ये टेस्टिंग करते आणि बघते की खरोखर ब्रेन स्टेम डेथ झाली आहे की नाही. तर 7 तासाच्या गॅप मध्ये दोनदा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण मेंदू मृत घोषित करतो. एकदा मेंदू मृत घोषित झाले मग त्याच्यानंतर जे तिकडे समन्वयक असतात, कोऑर्डिनेटर्स जे आपण सांगतो हॉस्पिटलचे, ते जाऊन फॅमिलीला विचारणार की हा मेंदू मृत्यू आता झालेली आहे, तुमची अवयवदान करायची इच्छा आहे की नाही. जर त्यांची फॅमिलीला मग त्यावेळी भरपूर माहितीची गरज पडते, ते सगळं त्याला दिले जाते,
1: समुपदेशन केलं जातं.
0: करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग जर फॅमिलीची परवानगी असेल तर अवयवदानचं प्रोसेस असतो, त्यांची सही झाल्यानंतर फॉर्म वगैरे भरून मग ते ऑपरेशन करून ते सगळं अवयवदान घेऊन मग जे ज्यांना गरज आहे
1: घेतलं जातं आणि त्यांना मात्र संपूर्ण बॉडी मिळते. म्हणजे त्यांना जर काही धार्मिक विधी करायचे असतील,
0: बिलकुल. ते इनफॅक्ट जसं सर्जरी नंतर एकदम सुंदर प्लास्टिक सर्जरीमध्ये कसे टाके घेतात त्या प्रकारने एकदम क्लीन छानपैकी, म्हणजे कुठल्याही प्रकारची डिस्फिगरमेंट विद्रूप होत नाही, ते इम्पॉर्टंट असतो. सो ते आपण त्याच्यामध्ये मेन करतो की जे रिस्पेक्ट जे आपल्याला द्यायला पाहिजे असे लोकांना ते आपण देतो.
1: बरोबर. तर मंडळी आताच आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाचं महत्व जाणून घेतलं, परंतु या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. ती पाहता आपण हाच

संवाद पुढे असाच पुढच्या भागातही सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बुधवार दिनांक 9 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल कवितेचं बदलतं स्वरूप याविषयी डॉक्टर मानसी देशपांडे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: कविता ही एखाद्याच्या अंतर्मनाची वीण, तरी नसते केवळ लिहिणाऱ्याची मैत्रीण. अचूक सापडते तिला, वाचणाऱ्याचीही नस. त्याला जणू ती म्हणते, दोन क्षण जरी बस, आपण रेंगाळतो कवितेत.
0: तेव्हा नक्की ऐका 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, आज सकाळी 8:40 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत सकाळी 8:40.

7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, आज गायक संगीतकार श्रीधर फडके यांचा आहे वाढदिवस. आजच्या कार्यक्रमात ऐकवणारे त्यांनी गायलेली आणि संगीत दिलेली गाणी.

0: श्रोते हो, ही गीतरचना होती प्रवीण दवणे यांची आणि गायली आणि संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. श्रोते हो, 9 सप्टेंबर 1950 हा श्रीधर फडके यांचा जन्मदिवस. मराठी संगीतातील सुधीर फडके म्हणजेच आपले लाडके बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 7020830789.
0: श्रोते हो, गीत आणि कवितेतील अर्थाला, शब्दातील सौंदर्याला अधोरे

लिखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली. असं असूनही त्यांनी गीत आणि संगीत या दोन्ही गोष्टीत आपली एक वेगळी शैली निर्माण केली. अनेक अपरिचित कवित्यांना त्यांनी चाली देऊन ती गाणी अजरामर केली.

0: श्रोते हो, ही गीतरचना होती कवी ग्रेस यांची, गायली आणि संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. श्रोते हो, कवी ग्रेस यांच्या या कवितेला चाल लावायची होती आणि त्या दिवशी श्रीधर फडके पुण्यात होते. दिवसभरात त्यांना काही सुचलं नाही, पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास मनात एक चाल दाटून आली आणि ती हरवू नये, सांडू नये म्हणून श्रीधर फडके दिवसभर मुंबईला पोहोचेपर्यंत ती चाल गुणगुणत राहिले. आणि असं जन्माला आलंय हे सुंदर गाणं. ते म्हणायचे की प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते, प्रत्येक गाणं हे वेगळं असतं. अंतरा आणि मुखडा याप्रमाणे त्यातील निशब्द जागाही एकाच लयीत गुंफणं आवश्यक असतं. त्यामध्ये त्रुटी राहिल्या तर छोट्या तुकड्या तुकड्यात गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबूजींकडून म्हणजेच सुधीर फडके यांच्याकडून शिकलो.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: श्रोते हो, सुधीर मोघे यांचे शब्द, चाल आणि संगीत आणि गीत गायलंय श्रीधर फडके यांनी.

0: several gold and bronze medal matches across different events. In the para-recurve mixed team gold medal match, India's Bhavna and Harvinder Singh will take on China's Liang Qirong and Xia Lei in the final. India's Sheetal Devi will have another opportunity to claim gold when she faces Aizada Seidan of Kazakhstan in the para-compound women's individual final. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Saira. Russia says BRICS can bridge Iran-UAE gap, writes Hindustan Times. The Tribune writes Modi Putin bilateral on September 11, Sukhoi 57 sale, tech transfer on table. The newspapers have widely covered PM Modi inaugurating infrastructure projects. The Asian Age headlines PM unveiled 35,000 crore projects. The Tribune writes India-China holds second LAC flag meet in 2 days. After the tragic incident of building collapse in Satyaniketan area in Delhi, the matter has reached the Supreme Court. The Pioneer writes, safety of PGs in Delhi and a Supreme Court lens. The Hindu writes, Supreme Court mulls ban India's safety regulations for student hostels. And finally, Dinin Express writes, 60 years of Star Trek fans pass down not only shared language but values too, adding that Star Trek functions as connective tissue between fans past and present. And with that, it's back to you, Saira.
0: Thanks, Shakun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi says UPI is undisputed champion of India's fintech success story. Defence Minister Rajnath Singh describes Indian community in Sri Lanka as important bridge between the two countries. US says it destroyed 5 Iranian oil tankers in Persian Gulf after attacks on American warship. Canada imposes retaliatory tariffs of up to 50% on more than 600 US goods. Rain likely to lash large parts of central, south, east and west India between September 12 and 21 before southwest monsoon begins its seasonal retreat. And in tennis, Aryna Sabalenka and Francis Tiafoe enter semifinals of US Open in New York. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a great day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 23 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
4: 21वी सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
3: भारताची UPI देयक प्रणाली वित्त तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी ठरली असून सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यासोबतच वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल.

असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण काल मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा अधिक मालगाड्या धावू शकतात, त्यामुळे इंधनाची बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरणाचं संरक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. जेएनपीटी इथं झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी यांनी अलिराजपूरच्या दुर्गम आदिवासी प्रदेशांना राष्ट्रीय रेल्वे ग्रीडशी जोडणाऱ्या टांडा रोड आणि वडोदरा दरम्यान नवीन प्रवासी रेल्वे सेवेसह न्यू सानंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू जेएनपीटी या मालवाहू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी काल कोलंबो दाखल झाले. श्रीलंकेतील सर्वोच्च नेतृत्वाशी मजबूत सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. काल त्यांनी श्रीलंकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील संबंध इतिहास, संस्कृती आणि विश्वासावर आधारित असून संकटाच्या वेळी भारत नेहमीच श्रीलंकेसोबत खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी भारताच्या वेगानं वाढत असलेल्या आर्थिक वृद्धीचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 सप्टेंबरला गुजरातमधील एकता नगरमध्ये 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्यात येणार आहेत. एकता नगर इथं होणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप मिळेल. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे आजपासून देशभरात राष्ट्रीय पोषण माह अभियान राबवण्यात येणार आहे. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी ही राष्ट्रीय पोषण महिन्याची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. आहारातील विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधील ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातील विकासासाठी शिक्षण तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. याच अनुषंगानं वाराणसीत तसंच महाराष्ट्रातील पालघरमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा परस्पर हल्ले सुरू झाल्यानं पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. त्यामुळे या प्रदेशात संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती वाढली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC गेल्या 2 दिवसात अमेरिकेच्या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकी सैन्यानं इराणचे कच्चे तेल घेऊन जाणारे 5 टँकर्स नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणनं जॉर्डनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्यांचं निरसन करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना पथकर अर्थात टोल भरण्यातून सूट देण्यात येणार असल्याची घोषणा काल महाराष्ट्र सरकारनं केली. मुंबई बंगळुरू महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच कोकणाकडे जाणाऱ्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत ही सूट लागू राहील.
यासाठीचे

0: प्रवाशांनी जवळची पोलीस स्थानकं वाहतूक पोलीस चौक्या आणि आरटीओ कार्यालयांमध्ये गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन असे लिहिलेले विशेष स्टिकर रुपी पास मिळवून ते वाहनावर लावावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. परतीच्या प्रवासासाठीही हा पास वैध राहणार आहे. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाला काल नवी दिल्लीत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ पीटी उषा, क्रीडा सचिव हरिरंजन राव आणि संघनायक सहदेव यादव उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय पथकाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण करण्यात आलं. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याचा दबाव न घेता त्याकडे संधी म्हणून पाहावं आणि त्या संधीचं रुपांतर यशात करावं असं आवाहन मांडवीय यांनी यावेळी बोलताना केलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीपूर्वीच्या टप्प्यात देशात मॉन्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान मध्य, दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारताच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं आज ईशान्येकडील राज्य तसंच बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, नागालँड आणि ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही पुढील 3-4 दिवसात विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण महाअभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत प्रसारित करत आहोत. श्रोते हो, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या सोहळ्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं काल मुंबईत आगमन झालं. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डिजिटल पेमेंट आणि वित्तीय समावेशन या क्षेत्रातील भारताचं नेतृत्व अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं तसंच विकसित भारत 2047 दृष्टिकोनाला गती देण्याच्या मुख्य उद्दिष्टानं आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. माननीय पंतप्रधानांनी या परिषदेच्या आयोजनस्थळी भरवण्यात आलेल्या फिनटेक प्रदर्शनाला भेट दिली आणि मार्गदर्शनही केलं. सुरुवातीला ग्लोबल फिनटेक फेस्टिवलचे अध्यक्ष श्री क्रिस गोपाल कृष्णन यांनी प्रास्ताविक केलं.
3: सर, दिस इयर्स थीम इज पोटेन्शियल टू इम्पॅक्ट एजेंटिक AI, टोकनायझेशन अँड क्वांटम, ट्रस्टेड कनेक्टेड ग्लोबल सिस्टम्स फॉर इन्क्लुसिव्ह फायनान्स. द युनिकनेस ऑफ द इंडियन मॉडेल हॅज ऑलवेज बीन इन्क्लुशन, विच इज युअर मंत्रा टू. सर, दिस इयर वी एक्सपेक्ट 100,000 plus delegates, 8,000 plus participating institutions, 1,200 plus speakers, 500 plus investors, 5,000 plus startups, 450 plus sessions, 350 plus exhibitors, 200 plus product launches, making this one of the largest such gatherings in the world.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये बुधवार दिनांक 9 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल कवितेचं बदलतं स्वरूप याविषयी डॉक्टर मानसी देशपांडे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत.
1: कविता ही एखाद्याच्या अंतर्मनाची वीण, तरी नसते केवळ लिहिणाऱ्याची मैत्रीण. अचूक सापडते तिला, वाचणाऱ्याचीही नस, त्याला जणू

0: ती म्हणते, दोन क्षण तरी बस,
1: आपण
0: रेंगाळतो कवितेत.
1: तेव्हा नक्की ऐका 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल कोकण रेल्वे आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य श्रीयुत सचिन वहाळकर यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती म्हणजे कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी असं त्याला म्हटलं जातं. खरं तर त्याचा मराठीमध्ये जर अनुवाद करायचा झाला तर कोकण रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती असा त्याचा अनुवाद आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये अनेक झोन्स आहेत, म्हणजे 18 झोन्स आहेत भारतीय रेल्वेचे. या प्रत्येक झोनमध्ये अशी एक समिती कार्यरत असते जी प्रवासी समस्या किंवा प्रवासी संघटना आणि त्या तिथलं रेल्वेचं प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधून प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी ही समिती काम करते.
0: तेव्हा नक्की ऐका गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 किलोहर्ट्सवर.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो 9 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो आज 9 सप्टेंबर अभिनेते अक्षय कुमार यांचा वाढदिवस. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला ऐकवणारे त्यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी. सुरुवात करूया मोहरा या चित्रपटातल्या गीतानं.

0: विजू शहा यांचं संगीत असलेलं हे होतं आनंद बक्षी यांचं गीत मोहरा या चित्रपटातलं. गायलं होतं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोते हो, अक्षय कुमार यांचा जन्म 9 सप्टेंबर 1967 सालचा। त्यांचं मूळ नाव आहे राजीव भाटिया, राजीव हरिओम भाटिया। अमृतसरमधल्या

एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. अगदी लहान वयातच अक्षय कुमार यांच्यामध्ये कलाकार दिसू लागला होता. आपलं नशीब आजमवण्यासाठी ते मुंबईला आले आणि अक्षय कुमार बघता बघता बॉलिवूडमधला सबसे बड़ा खिलाड़ी ठरला. सुरुवातीला ॲक्शनपट करणारा अक्षय कुमार ॲक्शन, विनोद, थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला. खिलाड़ी, ये दिल्लगी, मोहरा, मैं खिलाड़ी तू अनाड़ी, दिल तो पागल है, हेरा फेरी, खाकी, मुझसे शादी करोगी, नमस्ते लंडन, हे बेबी, भूल भुलैया, सिंग इज किंग असे अनेक यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. ऐकूया त्यांच्या मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं गीत. अनु मलिक यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे राणी मलिक यांचं, आणि गीत गायलं आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: श्रोते हो, लखलख चंदेरी आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आज या कार्यक्रमात मी तुम्हाला ऐकवते अभिनेता अक्षय कुमार यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी. श्रोते हो, अक्षय कुमार हे लहान वयात अभ्यासात

त्यांना अजिबात रस नव्हता. उलट त्यांना क्रिकेट, हॉलीबॉल या खेळात खूप स्वारस्य होतं, आवडत होते ते खेळ त्यांना. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी मार्शल आर्ट शिकायला सुरुवात केली आणि मार्शल आर्ट शिकण्यासाठी ते बँकॉकला गेले. थायलंडला जाऊन त्यांनी मऊ थायचं प्रशिक्षण घेतलं आणि तिथे त्यांनी आचारी आणि वेटरचं कामसुद्धा केलं. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, अक्षय कुमार हे कराटेचा ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहेत आणि जगप्रसिद्ध आचारीसुद्धा आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीत आले. हिंदी चित्रपटात त्यांनी अभिनय केला आणि त्यांच्या अभिनयाने त्यांनी रसिकांची मनं जिंकून घेतली.

0: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे होतं धडकन या चित्रपटातलं गीत. समीर यांच्या गीताला संगीत होतं नदीम श्रवण यांचं.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

0: श्रोते हो, अक्षय कुमार हे मॉडेलिंग, मार्शल आर्ट या क्षेत्रातही त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलाय. नुकताच स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण झालेला बेल बॉटम हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि अक्षय कुमार यांच्या नावावर असा एक रेकॉर्ड नोंदवला गेला जो फारच कमी कलाकार बनवू शकतात. हा विक्रम बॅक टू बॅक हिट चित्रपट देण्याचा आहे. अक्षय कुमारनी 3 वर्षांच्या कालावधीत सलग 12 हिट चित्रपट केले आहेत. हिट चित्रपट देण्याची मालिका 2016 एअरलिफ्ट या चित्रपटानं सुरू झाली होती, ज्यानं बॉक्स ऑफिसवर 129 कोटीचं कलेक्शन करून सुपरहिट रेटिंग मिळवलं होतं. श्रोते हो, असे 101 हिट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करूया. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी,
2: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही।
2: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक।
1: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
2: आणि वेबसाईट www.vpbedekar.com।
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 9:31 झाली आहेत। श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य।

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वेगवेगळ्या कवींच्या कविता आपण लहानपणापासून ऐकत आलोय. शालेय जीवनात आपल्याला आपल्या शिक्षकांनी सुंदर चालीवर त्या शिकवल्या, आपल्याकडून पाठ सुद्धा करून घेतल्यात. आजही अनेकांना त्या आठवत सुद्धा असतील. श्रोते हो, काळानुसार या कवितेचं स्वरूप मात्र बदलत गेलं. तेव्हा आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमामध्ये कवितेच्या बदललेल्या स्वरूपाविषयीच आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही आमंत्रित केले डॉक्टर मानसी देशपांडे यांना. त्या पेशानं डॉक्टर आहेत, मात्र मनानं कवी आहेत. मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, सुरुवातीलाच मला असं सांगा की कविता किंवा काव्य असं आपण ज्याला म्हणतो ते नेमकं काय?
1: कवितांचा विषय कवितेनेच सुरुवात करू. कविता ही एखाद्याच्या अंतर्मनाची वीण, म्हणजे त्या कवीला जे वाटत जातं ते तो लिहित जातो. कविता ही एखाद्याच्या अंतर्मनाची वीण, तरी नसते केवळ लिहिणाऱ्याची मैत्रीण. अचूक सापडते तिला, वाचणाऱ्याचीही नस. त्याला जणू ती म्हणते, दोन क्षण तरी बस, आपण रेंगाळतो कवितेत. आता हे झालं कविता, पण अगदी शास्त्रीय भाषेतच सांगायचं झालं तर नाट्य, गद्य, पद्य यातलं हे पद्य, ज्यात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडला जाऊ शकतो, किंवा जे गायलं जातं ते पद्य.
0: अरे वा. मॅडम, तुम्ही पेशानं डॉक्टर आहात, म्हणजे आता एखादा रुग्ण आला तर त्या रुग्णाच्या रोगाचं तुम्ही निदान करता आणि ज्या सहजतेनं तुम्ही त्यांना औषधं लिहून देता तितक्याच सहजपणे कविता सुद्धा तुम्ही करता.

0: तर मुळात ही आवड कशी निर्माण झाली?
1: खरं तर कवितेची आवड कशी लागली याचं मूळ वाचनाच्या आवडीत असावं. लहान असल्यापासून घरात खूप सारी पुस्तकं आहेत आमच्या, आणि घरातल्या मोठ्यांकडून ते वाचनाचे संस्कार जे झालेत त्यातनं त्या शब्दांची ओढ वाटत गेली. आणि कवितेत त्या शब्दांची गंमत जादू जास्तच असते गद्यापेक्षा.
0: हो.
1: आणि मग सुचत गेलं आणि मी लिहित गेले, इतकं ते सहज झालं. त्याच्यामुळे कशी लागली किंवा कसं येतं हेच उत्तर मात्र माझ्याकडे नाही.
0: हा, म्हणजे विशेष प्रयत्न करावे लागले नाही,
1: ते सहज होत गेलं.
0: मॅडम, भारतीय काव्याचा इतिहास नेमका कुठून सुरू होतो काय वाटतं तुम्हाला?
1: आपल्या संस्कृतीतलं आद्य काव्य म्हणून आपण रामायणाकडे पाहतो, कारण महर्षी वाल्मिकींच्या मुखातून आलेला पहिला श्लोक हे त्यांना अचानक झालेलं स्फुरण होतं. त्याची सविस्तर माहितीसाठी आपल्याला ती क्रौंचवधाची गोष्ट मुळातून ऐकावी लागेल. तो श्लोक अनुष्टुप छंदातला होता, आणि त्याआधी असं छंदबद्ध लेखन नव्हतं असं सांगितलं जातं. त्यानंतर येतं ते संतकाव्य, अभंग, ओवीस, अगदी स्तोत्रसुद्धा जी आपण म्हणतो देवाची, ती सुद्धा एक प्रकारे कविताच आहे. अगदी ज्ञानेश्वरीपासून ते अगदी आत्ताच्या भक्तिगीतांपर्यंत कोणतंही गाणं हे आधी कविताच तर असते.
0: बरोबर.
1: किंवा फार पूर्वी असे लफ्फेदार उखाणे घेतले जायचे बघा, ज्या अगदी फारशा शिकलेल्या नसतील त्या बायका घरातल्या, पण त्या अशा लांब लचक उखाणे घ्यायच्या. उखाणे म्हणजे काय, शेवटी एक प्रकारे ती कविता आहे. म्हणजे आजकाल आपण तेवढे मोठे उखाणेही ऐकत नाही, आपण एखादा उखाणा घेऊनही दाखवू शकतो.
0: नक्की नक्कीच.
1: मोरेश्वराच्या पूजेसाठी दुर्वांची जुडी, मोरेश्वराच्या पूजेसाठी दुर्वांची जुडी, दत्तगुरूंच्या पायावर लोटा विहिकुडी, विठुरायाच्या गळ्यात तुळशीचा हार, अंबाबाईच्या चरणांवर कुंकवाचा भार, श्रद्धेने घालावा गोंधळ भवानीचा, आणि आनंदाने उधळावा भंडारा खंडोबाचा, समजून आचरणात आणावा सुबोध श्री महाराजांचा, शिरावर अखंड असावा आशीर्वाद थोरा मोठ्यांचा, विचार व्हावे सुशील अन मन व्हावं निर्मळ, उमेशरावांसोबतचा हा जन्म व्हावा संपूर्ण सुफळ.
0: वा वा,
1: असं मोठ्याच्या मोठे, हे तरी मी छोटाच घेतला असेल कदाचित उखाणा, ह्याच्यापेक्षाही मोठमोठे उखाणे पूर्वीच्या बायका घ्यायच्या, हे आपण कवितेच्या इतिहासात निश्चितपणे धरू शकतो.
0: नक्कीच. आणि मॅडम, म्हणजे ही जी संस्कृती आहे आपली, ती जसं तुम्ही म्हणतात आता की एवढ्या बायका शिकलेल्या नव्हत्या, पण प्रत्येक बायकांना म्हणजे हे उखाणे येत होते, आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपसुकत जात होते.
1: अगदीच, निश्चितच जात होते. ती संस्कृतीचं आपल्या वैभव त्यामुळे टिकत राहिलं पुढे पुढे, आता ते कमी होत चाललंय असं वाटतं कधी कधी.
0: मॅडम, एखादी उत्तम कविता झालेली आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा मुळात आधी मला सांगा की कविता करण्याचे असे काही विशिष्ट नियम आहेत का?
1: हा, जसं आपण मगाशी म्हटलं, शास्त्र, प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र असतं, तसं कवितेचं शास्त्र, पद्यशास्त्र आपल्याकडे सांगून ठेवलेलं आहे. तसंच पद्यरचनेचे काही नियम असतात त्याच्यात, ज्याला आपण छंद वृत्त असं म्हणतो. छंदात किंवा वृत्तातही बरेच प्रकार असतात, आणि आम्हाला ते काही कळत नाही वृत्त वगैरे असंही नको म्हणायला, कारण आपण जुन्या कविता ऐकलेल्या असतात वृत्तातल्या. उदाहरणार्थ, आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, ही कविता आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे, खूप वेळा ऐकली आहे. हे आहे शार्दूल विक्रीडित वृत्त. प्रत्येक वृत्ताची एक ठरलेली अशी चाल असते, कारण त्यात प्रत्येक ओळीतले ह्रस्वदीर्घही सारखे असतात. अर्थात हे झालं अक्षरगण वृत्तांविषयी. काही वृत्त ही मात्रा वृत्त असतात, म्हणजे त्या त्या अक्षरावर जोर किती दिला जातोय, ते ह्रस्व आहे की दीर्घ आहे, याच्याप्रमाणे त्यांच्या मात्रा मोजल्या जातात. कोणत्या विषयासाठी कोणतं वृत्त वापरायचं असं काही नाही, पण साधारण वृत्ताची अशी जी चाल, जी मगाशी मी म्हटली प्रत्येक वृत्ताची एक चाल असते, ती चाल आणि कवितेतला भाव यांचा साधारण मेळ बसायला हवा. म्हणजे एखादं सॅड सॉन्ग असेल तर ते उडत्या चालीत असण्याची शक्यता कमी असते ना. अगदी तसंच आहे. हा, एकच भावना दोन वेगळ्या वृत्तात निश्चितच मांडता येऊ शकते. उदाहरणच घ्यायचं झालं तर सध्या पावसाळा सुरू आहे. पाऊस सुरू होतो तेव्हा पहिला पाऊस असा ढग विजांच्या थाटामाटात कोसळतो आणि मग रिमझिम सुरू होते. हे जर मंदाक्रांता वृत्तात सांगायचं झालं तर असं काहीसं सांगता येईल बघा. आभाळी हे जलद जमले फार दाटी करोनी, अंधाराची गडद करडी गोधडी पांघरोनी, चौखुरानी वर उधळले वारू हे मारुताचे, ताशे सुद्धा गगन भरुनी वाजले ते विजांचे.
0: वा,
1: हे मंदाक्रांता वृत्त, म्हणजे ही चाल लक्षात ठेवा, हे मंदाक्रांता वृत्त असतं. यातले श्लोक आपण म्हणत असतो बर का.
0: तुम्ही

0: हे जेव्हा वृत्त सांगत होतात तेव्हा मला एकदम मंगलाष्टकांची सुद्धा आठवण आली. आणि मंगलाष्टक ह्या सुद्धा एक काव्याचाच प्रकार.
1: हो हो हो, मंगलाष्टक ही सुद्धा, आणि ती वृत्तात असतात हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ती नुसतीच नसतात लिहिलेली. आताची मंगलाष्टक नाही म्हणत मी, पारंपरिक जी मंगलाष्टक असतात ती वृत्तात असतात. आता आपण पुन्हा कवितेवर येऊया, मगाच्या पावसाची कविता. आत्ता सांगितलं मी मंदाक्रांता वृत्त, आणि हेच जर आपण पृथ्वी वृत्तात गुंफलं तर असं काहीसं म्हणता येऊ शकेल. ऋतू बदलतो कुशी सहज भास्करा झाकुनी, तिथे

0: परी. जे आपण मगाशी म्हटलं ना, चौखू रानी वर उधळले वारू हे मारुताचे, म्हणजे वारा वाहतोय, जोर जोरात वारा वाहतोय, तेच आपण पृथ्वी वृत्तात कसं म्हणू? समीर मग धावतो भर भरा तुरंगा परी, लगेच द्रुत ताल मेघ धरती मृदंगावरी. मगाशी आपण हेच कसं म्हटलं होतं, ताशे सुद्धा गगन भरुनी वाजले ते विजांचे, ते आता आपण असं म्हटलं की लगेच द्रुत ताल मेघ धरती मृदंगावरी, इथे तशात चपले सतांडव सुचे लई अंबरी. असं हे पुढे पुढे आपण बदलत जाऊ शकतो वेगळ्या वेगळ्या वृत्तात.
1: वा, म्हणजे वृत्त जसं बदलतं तसं त्यात वापरणारे शब्द सुद्धा बदलतात, काय वाटतं मॅडम तुम्हाला?
0: हो, नक्कीच हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण कविता सगळीच, कुठलीही कविता असेल तरी ती शब्दांचीच किमया असते, म्हटल्यावर त्या कवितेत वापरताना तरी शब्द आपण फार जपून वापरायला हवेत, नाही का?
1: नक्कीच, कारण शब्द हे शस्त्र आहे.
0: अगदीच. आणि कविता वृत्तातली असेल तर त्या वृत्तात बसेल असाच शब्द वापरणं अपरिहार्य आहे. पण जसं की आजच्या काळातल्या कविता या तितक्याशा वृत्तबद्ध दिसत नाहीत आपल्याला, त्या लिहितानाही शक्यतो कवितेमध्ये एक शब्द पुन्हा वापरण्याऐवजी त्याचाच समानार्थी शब्द वापरावा, अर्थातच यासाठी शब्दसंपत्तीचं वैभव आपण मिळवलं पाहिजे. तसंच कोणता शब्द कधी वापरावा हेही महत्वाचं आहे.
1: नक्कीच, त्याचं भान हवं.
0: म्हणजे जसं आपण म्हणतो ना की घनदाट जंगल म्हणतो, घनदाट असलं की ते जंगल असतं, पण तेच निबिड असलं की ते अरण्य असतं, म्हणजे त्याच्या विशेषणानुसार कोणता शब्द पुढे येईल हे होऊ शकतं. म्हणजे मला आठवतंय एका ठिकाणी वाचल्याचं, एकदा ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके, आता सुद्धा मी कवयित्री हा जो शब्द वापरते ना ह्याची सुद्धा गंमत आहे, की पूर्वीच्या काळी पुरुष किंवा स्त्री ही कवीच होती. जेव्हा ती कवयित्री असं म्हणतात ना तेव्हा खरं तर तो फार कमी दर्जाचा कवी असा त्याचा अर्थ व्हायचा पूर्वीच्या काळी. स्त्री असेल किंवा पुरुष असेल तो कवीच म्हटला जायचा. कवी स्त्री किंवा पुरुष असेल तरी तो कवीच असला पाहिजे. पण आता काळाच्या ओघात हे फारच रूढ झालाय शब्द, त्यामुळे आपण तोच वापरू. ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळकेंनी प्राध्यापक कवी प्रवीण दवणे यांना एकदा सांगितलं होतं की दाटून येतं ते आभाळ आणि निरभ्र असतं ते आकाश. किती सुंदर असतात हे शब्दांचे छोटे छोटे कंगोरे.
1: नक्कीच.
0: म्हणून तर आपण शाळेत असताना ना कवितेचं रसग्रहण असा एक विषय असायचा, अजूनही असतो, पण त्याची खोली ना तेव्हा आपल्याला फारशी कळतच नाही, नंतर कदाचित कळते.
1: मॅडम, कवी जे शब्द वापरतो ते त्याचं भान ठेवायला हवं, त्यानं अतिशय मोजून मापून किंवा योग्य शब्दच वापरायला हवेत असं आपण म्हटलं. मला सांगा, काळानुसार यात काही बदल झालेत का?
0: हा, आत्ताच जसं मी म्हटलं तसं अलीकडच्या कविता या फारशा छंदबद्ध किंवा वृत्तबद्ध नसतात. हल्ली बरेचदा फक्त एकच छंद वापरला जातो, मुक्त छंद, ज्याला मात्रेचं, ह्रस्वदीर्घ याचं कोणतंही बंधन नाही. अर्थात ते वाईट आहे असं नक्कीच नाही, फक्त वृत्तांची अंगभूत गेयता असते ना ती त्याच्यात येत नाही, इतकंच. हे झालं कविता बांधण्यातला फरक. पण या व्यतिरिक्तही बदल जाणवतात कवितेत. जसं गझल प्रकार, हा प्रकार प्रथम अरबी काव्यात जन्माला आला आणि मग आपल्याकडे आला. पूर्वी त्यात ईश्वर आणि भक्ताचं नातं सांगितलं जायचं, कालांतराने आता त्यात प्रियकर प्रेयसी जास्त दिसू लागलेत. मराठीतली पहिली गझल अमृतराय यांनी साधारण 1729 आसपास लिहिली, ती होती जग व्यापक हरीला नाही कसे म्हणावे, अशी ती गझल होती. तसंच पूर्वी कविता या फक्त मनोरंजनाचं साधन म्हणून नाही तर मनोबोधाचं साधन म्हणून लिहिल्या जात, काहीतरी संदेश त्यातून दिला जात असे. आताही अशा कविता असतात, फक्त प्रमाण कमी झालंय थोडंसं, इतकंच. किंवा पूर्वी कीर्तनातनं असलेलं कटाव, ज्याला आजच्या भाषेत आपण ब्रेदलेस वगैरे असं म्हणू शकतो, म्हणजे मी उदाहरण सांगेन, गौरवर्ण तनुयती

0: मंदस्मित अंकित शुभाननुभव लोकी तोची अणुरेणू एकच ठाई विधिहर विष्णू नयन जयांचे स्वत शशी भानू. म्हणजे त्याच्यात मध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही ते म्हणताय तेव्हा श्वास घ्यायला वेळच नसतो, ते पूर्ण एक अख्खं म्हणावं लागतं. हेही लिहिणं फार कमी होत चाललंय आता, हे थोडेसे बदल जाणवतात आजच्या कवितांमध्ये पूर्वीपेक्षा.
1: आर्या, साकी, दिंडी, कटाव हे जे दुर्मिळ काव्य प्रकार आहेत ते अजूनही आपल्याला कीर्तनात नक्कीच ऐकायला मिळतात.
0: हा, आणखीन एक सांगता येईल हा, की आत्ताच्या कवितांमध्ये ना साधारणपणे एका अक्षराचं यमक असतं.
1: हा,
0: पण पूर्वीच्या काळात काही काही ठिकाणी ना एका अक्षराचं नाही तर अख्ख्या शब्दाचंही यमक जुळवलं जायचं.
1: एखादं उदाहरण सांगा ना मॅडम.
0: आता ह्याच्यासाठीचं उदाहरण घ्यायचं झालं ना तर ऐका, हा नीट ऐका. तीर्थान गेला कधी पावलान, त्याला हरी तो कधी पावलान, गाठी जयाच्या कधी पावलान, भार्यातया हाणती पावलान. सगळ्या ओळींमध्ये चारी पावलान हा शब्द सारखाच आहे, पण त्याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. बघा, पहिल्या याच्यात होतं तीर्थान गेला कधी पावलान, म्हणजे पायाने तो कधी चालत गेला नाही, ते पाऊल, ते पावलान. त्याला हरी तो कधी पावलान, म्हणजे इथे पावला आणि न हा शब्द तोडायचा आहे, म्हणजे पावला नाही हरी, देव पावला नाही त्याला, जो तीर्थाला जात नाही त्याला हरी पावत नाही, असा अर्थ. आता पुढच्यात गाठी जयाच्या कधी पावलान, पावला म्हणजे पूर्वीच्या काळी पावली असायची, ती पावली, त्याच्या गाठी नाही आहे म्हणजे त्याच्याकडे पैसा नाही आहे, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला भार्यातया हाणती पावलान, म्हणजे त्याची बायको त्याला मारते. ह्या गमती आहेत कवितेच्या, ह्या आता थोड्याशा कमी होत आहेत, कारण फक्त एकाच अक्षराचं यमक होतं. ते जेव्हा असं वापरलं जातं ना तेव्हा खरी त्यातली गंमत कळते, ऐश्वर दिसतं आणि वैभव साठवलं जातं
1: आणि कवीची प्रतिभा पण त्यातून दिसते आपल्याला, नाही का?
0: निश्चित.
1: मॅडम असं म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे आता दृश्य एकच आहे, कवी मनाच्या माणसाला ते वेगळं दिसतं आणि सर्वसामान्य माणसाला वेगळं दिसतं.
0: आता ह्याच्यावर सांगायचं झालं तर आपल्याकडे म्हटलेलंच आहे, जसं तुम्ही म्हटलात जे न देखे रवी ते देखे कवी. आता उदाहरणच आपण घेऊ तर आत्ता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तो सामान्य माणसाला रिमझिम किंवा धोधो एवढाच दिसतो. इथे सामान्य म्हणजे जो कविता करत नाही तो सामान्य अशा अर्थाने. तर कवीने वृत्तात नाही अगदी लिहिलं समजा हे, तरी अगदी साधं सरळ लिहिलं तरी त्याला पावसाचं काय काय रूप दिसेल? बालपणीचा धिंगाणा म्हणजे पाऊस, शाळेतली मस्ती म्हणजे पाऊस, मैत्री चिंब भिजणं म्हणजे पाऊस, प्रेमाचा ओला शहारा म्हणजे पाऊस, मुलाबाळांची दुखणी म्हणजे पाऊस, कामामधला अडथळा म्हणजे पाऊस, अनेक वर्षांचा अनुभव म्हणजे पाऊस. आपण म्हणतो ना खूप पावसाळे बघितले त्यांनी, तसं अनेक वर्षांचा अनुभव म्हणजे पाऊस, आणि देवाज्ञेनंतर आप्तेष्टांचे अश्रू म्हणजेही पाऊस. पाऊस तोच तरीही निराळा प्रत्येकासाठी, पाऊस तोच तरीही जिवलग प्रत्येकासाठी, असं थोडं थोडं बघायच्या दृष्टिकोनात बदल होतो.
1: खरंच आहे, कारण पाऊस आपण सगळेच अनुभवतो आणि दरवर्षी अनुभवतो, पण कवी मनाच्या माणसाला तो वेगळा भासतो
0: दिसतो. पाऊस, चंद्र हे काही विषय असे आहेत ना की ज्याच्याकडे गेल्याशिवाय कवी कवीच होत नाही असं वाटतं कधी कधी, इतक्या कविता त्याच्यावर लिहिल्या जातात.
1: मॅडम आता ही तुम्ही सांगितली ती म्हणजे कवी मनाला दिसणारा पाऊस याचं वर्णन केलं, पण काही कविता अशा असतात की त्यातले शब्द वाचले ना की आपल्याला वरवर वेगळे दिसतात आणि कवीला अभिप्रेत असणारा अर्थ वेगळा असतो, अशा सुद्धा काही कविता दिसतात, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच अशा असतात, प्रत्येक वेळी तसं असेलच असं नाही, पण असू शकतो असा वेगळा अर्थ. हा एक वेगळा प्रकार म्हणू शकतो आपण कवितेचा, की ज्यात वरवर शब्दार्थ एक अर्थ दाखवतो पण त्याचा मूळ अर्थ किंवा काय सांगायचंय त्यातनं हा काहीतरी वेगळाच असतो. माझ्या मते हे उदाहरणाने जास्त स्पष्ट कळू शकेल. आपण एक कविता ऐकू त्याच्यासाठी. पायी पैंजण तुझ्या नावाचे झंकार मनी तव ओढीचे, पायी पैंजण तुझ्या नावाचे झंकार मनी तव ओढीचे, सांग तू का मज दूर लोटशी अगम्य खेळ हे नियतीचे. नीट ऐका बर का, कारण हे परत आपल्याला आठवावं लागणार आहे. झुरणी लागे मनास माझ्या मन गणे ना कैक सुखा, झुरणी लागे मनास माझ्या मन गणेना कैक सुखा, साध जाईना हाक येईना गोड लागेना काही मुखा, अपूर्ण आहे तुझ्या विनामी जरी दुवा दिसेना दृष्टीसी, अपूर्ण आहे तुझ्या विनामी जरी दुवा दिसेना दृष्टीसी, किती दमू मी वाट पाहुनी कल जरा सामजपाशी, तुझ्याच साठी आकांत मनीचा, तुझ्याच साठी आकांत मनीचा ठाव नसे मज कुणी तुझ्या तुझ्या

0: होण्याची या जीवाला नित्य होई रे अशी रुजा. आता इथपर्यंत कविता ऐकलीत, ह्याच्यात साधारण तुम्हाला जाणवलं असेल काय हे मला कळतंय. आता पुढचं कडव फार महत्वाचं आहे, जे शेवटचं आहे. त्यात तिखरी मेघ आहे. नजर जैसी तसे भासती हे शब्द सख्याला सख यायचे. नजर जैसी तसे भासती हे शब्द सख्याला सख यायचे. की असती हे वेध आगळे जीवा शिवाच्या भेटीचे.
1: वा,
0: म्हणजे जीवाला शिवाच्या भेटीची जी ओढ लागते ती यातनं सांगितली आहे. आता पहिल्यापासून ती कविता पुन्हा वाचावी लागते, म्हणजे ती लागते.
1: खरं,
0: असे कवितेचे अनेक प्रकार आपल्या संस्कृतीत आहेत, फक्त ते शोधून ना पुन्हा ते पुनरुज्जीवित करायला हवेत, म्हणतात ना तसं काहीसं हवंय.
1: नक्कीच मॅडम, अनेक शब्द आहेत एकंदरीतच कवितेत, असं नाही पण आपल्या संस्कृतीतूनच लुप्त होत आहेत असं वाटतं का?
0: हा, असं वाटतंय खरं. म्हणजे काही वस्तूच आता काळाच्या ओघात नष्ट होतात तर ते शब्दही नष्ट होणार आहेत. पण एका शब्दासाठी असलेले समानार्थी शब्दही न साठवल्यामुळे हरवत जातील अशी भीती वाटते. जसं ज्ञानेश्वरी आपण सरळ वाचत गेलो तर तशी ती लागायला कठीण जाते. तीही मराठीच आहे पण कठीण जाते कळायला. जुन्या वृत्तातल्या कविता आता समजावून सांगितल्या तर कळतात. आपल्या मराठी भाषेला आता अभिजात मराठीचा दर्जा मिळालाय खरं तर. तेव्हा आपण भाग्यवान आहोतच, पण ते भाग्य भग म्हणजे ऐश्वर, या भाषेचं ऐश्वर टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. कारण पर्यायाने त्यातनं आपली मराठी संस्कृती जिवंत राहणार आहे. त्यासाठी कविता ही पुढची पायरी असली तरी रोजच्या दैनंदिन आयुष्यात जास्तीत जास्त मराठी वापरणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य म्हणावं लागेल, नाही का?
1: तरच भाषा टिकेल.
0: हा, त्याच्यासाठी कविता ही पुढची पायरी. आपण त्याच्यावर येऊच पुढे, पण ते जपायला हवंय जे भाषेचं सौंदर्य ऐश्वर आहे ते, हे खरं. हा, जसं आता तुम्ही जसं शब्द विचारलात ना, त्याचं एक उदाहरण आपण पाहू शकू की दिठी. दिठी म्हणजे काय? दृष्टी.
1: दृष्टी
0: ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी हा शब्द खूप ठिकाणी वापरलाय, दिठी. आता हा शब्द दिठी हा मराठीतलाच आहे, पण तो आज किती ठिकाणी वापरला जातो कवितांमध्ये? तर फार क्वचित. खूप कमी कवी आहेत जे दिठी हा शब्द दृष्टीसाठी वापरतात. आणि जसं की शब्द तुमचा बदलला ना कवितेमधला, म्हणजे दृष्टीच्या जागी दिठी आला की त्याचा यमक जुळणारा शब्दही बदलतो, आणि यमक जुळणारा शब्द बदलला की त्याचे उपमा अलंकार सगळंच बदलतं आणि त्यातनं नवीन फुलत जातं. म्हणून कवितेत जास्तीत जास्त नवीन शब्द येणं, एकच शब्द परत परत न वापरणं, त्या शब्दाचं समानार्थी. जसं आपण मगाची जी कविता ऐकली ना त्याच्यात पावसाची, ज्याच्यात की पहिल्यांदा जलद म्हटलंय, पुढच्या वेळेला जलद नाही म्हटलेलं, जलधर असं म्हटलंय. म्हणजे जलधर म्हणजे सुद्धा मेघ, पुढच्या ह्याच्यात पुन्हा मेघ म्हटलंय. असे त्याचसाठीचे वेगवेगळे शब्द घेतले की आपोआप त्या गोष्टी खूप फुलत जातात.
1: बरोबर,
0: ते थोडस भान ठेवायला हवंय आपल्या कवींनी, हे खरं.
1: मॅडम, आपल्याकडे अनेक कवी होऊन गेले. मुळात एखादी सुंदर कविता ज्यात गेयता आहे अशा कवितेचं मग पुढे गाण्यात रूपांतर होतं, मग ते चित्रपटासाठी येतं किंवा भावगीत म्हणून येतं किंवा सुगम गीत म्हणून सुद्धा येतं. तर मला कधी कधी असं वाटतं की शब्दांना जर बोलता आलं असतं तर त्या शब्दांना सुद्धा असं वाटलं असतं की माझं किती भाग्य आहे की शब्दप्रभू गदिमांनी माझा वापर केला.
0: अगदीच खरं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की कवी हे भाषेचे लाडके असतात, जरा जास्तच कृपा करते भाषा त्यांच्यावर, खूप सहजपणे वापरतात ते शब्द कवी.
1: प्रत्येक कवीची ना कविता करण्याची एक धाटणी वेगळी असते. म्हणजे काहींना प्रेमाच्या कविता आवडतात, काही निसर्ग कवी असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: आता पूर्वीपासून आपण बघायला गेलं तर एक श्लोक सांगते मी. सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंतांची. ह्याच्यात काय सांगितलंय? वामन पंडित नावाचे आपले थोर कवी होऊन गेले, ते श्लोक ह्या रचनेमध्ये जास्त कविता करायचे. किंवा तुकोबा, तुकोबांचे अभंग असतात, आणि ज्ञानोबांच्या ओव्या असतात आर्या मयूरपंतांची. ह्याच्यात काय सांगितलंय की प्रत्येक कवीची एक धाटणी असते, पिंड असतो म्हणा, त्याला आवड ज्या वृत्ताची म्हणा छंदाची म्हणा असते, त्याच्यात तो जास्त लिहितो. आता हल्ली हे कमी झालंय. आता कसं होतं, आपण सहज बोलता बोलता एक कविता होऊन जाते, असंही होतं बरं का, त्याच्यात फार वृत्त वगैरे नसतं पण ती कविता होऊन जाते. म्हणजे उदाहरणाने सांगते तुम्हाला, ते जास्त पटकन कळेल. चिठ्ठी आली एकदा कृष्णाची राधेला, नुसतं ऐकूनच हरकली ती पारावार नाही आनंदाला. काय असेल त्यात? हाच विचार फक्त, धमन्यातून वाहत होतच त्याच्याच नावाचं रक्त. नक्की असेल त्यात एखादी हाक प्रेमाची, उशिराने का होईना, गाज ऐकली असेल साधेची. असेलच त्यालाही जाणीव खोल कुठेतरी मनात की त्याच्यासाठी कुणीतरी

0: रोज जुरतंय प्रेमात. आठवणी कुठल्या जुन्या लिहिल्या असतील का काही? की त्या प्रश्नांची उत्तरं जे होते अनुत्तरित आणि विदाही असतील का? ते शब्द त्या जुन्या स्नेहात भिजलेले, त्या वेळच्या गप्पांचे संदर्भ घेऊन सजलेले असेल का? एखादा प्रश्न माझ्यासाठी विचारलेला, संवाद सुरू ठेवण्यासाठी म्हणून केवळ लिहिलेला.
1: वा,
0: बरं, नसेलच यातलं काही, पण त्याची हाक तरी आली. आनंदच आहे की त्याला इथली आठवण तरी झाली. कसं जमत असेल तिला इतकं प्रेम करायला? आता आपण म्हणतोय, कसं जमत असेल तिला इतकं प्रेम करायला? विरह, दुर्लक्ष, मौन, त्याने दिलेलं सोसायला, हे सारं काही पेलते ती असते राधा. हे सारं काही पेलते ती असते राधा. एरवी तर खूप सापडतील ज्यांना असते कृष्णाची बाधा.
1: खरंय, राधा होणं सोपं नाही.
0: अगदीच. आता मी हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. असं बोलता बोलता सहज लिहिलेले साधे आपण बोलतो तसे शब्द आहेत, ही अख्खी एक सलग कविता होऊन जाते. थोडेसे त्याच्यात मीटरचं थोडस भान ठेवलं की त्या साध्या बोलण्याची ही कविता होऊन जाते. असंही असतं, काही कवींची ही आवडती धाटणी असते. आता आपण मूळ मुद्द्यावर पुन्हा येऊ की प्रत्येक कवीची एक आवडती धाटणी असते म्हणा, किंवा विषयही आवडते असतात की मी त्या विषयात मिसळून जावं लागतं तर तो विषय मी कवितेतनं फुलवू शकते.
1: बरोबर,
0: असं नक्कीच असतं.
1: मॅडम, आपली भाषा, संस्कृती एकंदरीतच कवितेच्या माध्यमातून टिकून राहावी यासाठी तुम्ही जे नव्यानं कवी होत आहेत किंवा नवोदित कवी म्हणूया आपण, तर त्यांच्यासाठी काय आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल?
0: मी खूप मोठी कवी वगैरे नाही आहे, त्यामुळे नवोदित कवींना आवाहन हे खूप मोठे शब्द होतील, पण या माध्यमातून हे सांगायला नक्की आवडेल मला की कवितेचं वैभव टिकण्यासाठी आधी कविता करायला तर हवी. आणि कविता करणं खूप काही कठीण नसतं. हा, अगदी साधे सोपे शब्द घ्या सुरुवातीला. जसे की एक शब्द आपण घेतला, समजा दोरा. अगदी साधा शब्द आहे, आपल्या रोजच्या आयुष्यातला शब्द आहे दोरा. तर त्याला जुळेल असा दुसरा एखादा शब्द शोधा. कोरा. दोरा आणि कोरा हे दोन सारखे शब्द आपल्याला सापडले. आता ते जुळवता कसे येतील हे पहा. म्हणजे आता उदाहरण म्हणून आपण घेऊ, नव्या वहीचा कागद असतो कोरा, ज्याला शिवताना वापरला जातो दोरा.
1: वा.
0: म्हणजे हे अगदीच बाळबोध असेल म्हणा, किंवा र ला र, ट ला ट जोडलंय म्हणा, मान्य आहे, अगदी साधं आहे, पण ही पहिली पायरी आहे. पण ही पहिली पायरी चढलो तर आपण पुढच्या पायऱ्या चढू. अपेक्षित हे नाहीच आहे की तुम्ही इथेच थांबायचं आहे, पुढे जाऊन तुम्ही त्या भाषेचं लाडकं होण्यासाठी, जसं मी मगाशी म्हटलं की कवी लाडका असतो भाषेचा, तसं ते भाषेचं लाडकं होण्यासाठी त्याचा अभ्यास करायला हवा. मग पुढे चालून वृत्त म्हणजे काय, छंद म्हणजे काय, त्याचे काय नियम असतात हे आपण पुढे अभ्यास करायला हवा. त्या आपल्या भाषेचं वैभव जपण्यासाठी त्या कवितेचं व्याकरण समजून घेऊन त्यात काम करायला हवं हे मात्र नक्की मी सांगू इच्छिते. या भाषेचं, आपण मगाशी म्हटलं तसं, आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळालाय म्हटल्यावर त्या भाषेचं वैभव टिकलं पाहिजे. आता आपण साधारणपणे कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय, तर सुरुवात आपण कवितेने केली होती, शेवटही कवितेनेच करूया.
1: नक्कीच आवडेल आम्हाला.
0: आणि आपण मराठीत बोलतोय तर आपल्या मराठी भाषेचा गौरव आपण आपल्या कवितेतनं निश्चित ऐकू शकतो. अनेक विध मान उच्चतम ते मराठी रचे, तिचेच परलावनी मन विहंग काव्यारचे. जिचा विरही भागती मनुज ते सागरा पारचे, सदाच मधुवर्षती जलद हे तिच्या दारचे. तिचा करकरी धरून जगती शिकू बोबडे, नसेच नजरेतही सकुणी धा कुटे वाबडे. प्रफुल्लित करी सुधारसहिचा मला आवडे, किती कपरभाषिका कधीच ना तिचे वावडे. जरी मती कुठे समर्पक अशा सुशब्दा अडे, तदा अचूक शब्द तो अवचिती इथे सापडे. खुले करुनी दे तसे अखिल शब्द भांडारते, तिचे ऋण असे अमाप अपुल्यावरी भासते.

नसे सुसंगतीत उद्दरे जणूतीच्या कुणी ही नसे सुलेख कविता अलंकृत तिचे चढू दादरे मराठपण हे तिचे

0: रे, तिचा सुदिनू आज आपण इथे करू साजरे।
1: वा, खूपच छान मॅडम, तुम्ही इथे आलात आणि अतिशय मनमोकळेपणानं कवितेचं बदलतं स्वरूप याविषयी आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार मानते। नमस्कार।
2: धन्यवाद।
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते। नमस्कार। कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे।

कवितेचं बदलतं स्वरूप याविषयी डॉक्टर मानसी देशपांडे यांची सुनेत्रा रेमणे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल कोकण रेल्वे आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य श्रीयुत सचिन वहाळकर यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती म्हणजे कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी असं त्याला म्हटलं जातं. खरं तर त्याचा मराठीमध्ये जर अनुवाद करायचा झाला तर कोकण रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती असा त्याचा अनुवाद आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये अनेक झोन्स आहेत, म्हणजे 18 झोन्स आहेत भारतीय रेल्वेचे. या प्रत्येक झोनमध्ये अशी एक समिती कार्यरत असते जी प्रवासी समस्या किंवा प्रवासी संघटना आणि त्या तिथलं रेल्वेचं प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधून प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी ही समिती काम करते.
0: तेव्हा नक्की ऐका गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 किलोहर्ट्झवर.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज संगीतकार गायक श्रीधर फडके यांचा वाढदिवस, त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात करणारे श्रीधर फडके यांनी संगीत दिलेल्या लक्ष्मीची पावलं या चित्रपटातल्या गीतानं. गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि हे गीत गायलंय सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी.

0: श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं हे होतं सुधीर मोघे यांचं गीत लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं. गायलं होतं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं आणखी एक गीत ऐकवणारे वारसा लक्ष्मीचा या चित्रपटातलं गीत आहे शांता शेळके यांचं, आणि हे गीत गायलंय अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी.

श्रोते हो, श्रीधर फडके यांनी 17 ध्वनिफितींचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. त्यापैकी मनाचे श्लोक, ओंकार स्वरूपा, अवघा विठ्ठलू, ऋतू हिरवा या ध्वनिफिती म्हणजेच सिडीज यशस्वी झाल्याबद्दल त्यांना प्लॅटिनम डिस्क प्रदान करण्यात आली आहे. स्वतःचं खास तंत्र आणि गायनशैली विकसित केलेल्या श्रीधर फडके यांनी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, विराण्या, गजल, नाट्यसंगीताचा बाज असलेली अनेक गाणी लीलया पेलली आहेत आणि सादर केली आहेत. त्यांना वारसा लक्ष्मीचा, पुत्रवती आणि लेकरू या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. आजही ते अनेक गीतरामायणाचे किंवा वेगवेगळ्या गीतांचे लाईव्ह कार्यक्रम सादर करत असतात. श्रीधर फडके यांना दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना करूया. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया.

जान्हवी प्रभू अरोरा आणि शंकर महादेवन यांच्या मुख्य स्वरातलं हे होतं मितवा या चित्रपटातलं गीत. मंदार चोळकर यांच्या या गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. श्रोते हो, जान्हवी प्रभू अरोरा यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1978 सालचा. गेल्या 15 वर्षाहून अधिक काळ त्या मराठी चित्रपटांमध्ये गाणे गात आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठमोठ्या कलाकारांबरोबर गाणी गायली आहेत. सारे गम प हिंदी आणि सारे गम प मराठी या रियालिटी शोमध्ये त्यांनी भाग घेतला होता. श्रोते हो, शंकर एहसान लॉय, अवधूत गुप्ते, अशोक पत्की, सुरेश वाडकर, निलेश मोहरीर, अमित राज, नरेंद्र भिडे, सोनू निगम, शान, महेंद्र कपूर, बाली भट्टाचार्य, स्वप्नील बांदोडकर यांसारख्या मोठ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलंय. श्रेयस तळपदे निर्मित सनई चौघडे या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी लालबाग परळ, मोरया, मितवा, फुगे, सविता दामोदर परांजपे, येरे येरे पैसा या चित्रपटांतली गाणी त्यांनी गायली. मितवा या चित्रपटामध्ये शंकर महादेवन यांच्यासोबतचं तू ही रे माझा मितवा हे गाणं खूप हिट झालं, जे मी आत्ताच तुम्हाला ऐकवलं. तसंच श्रोते हो, हृदयांतर, फुगे, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या चित्रपटांतसुद्धा त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन, दक्षिण अमेरिका, हॉलंड, सिंगापूर, इस्राईल यांसारख्या अनेक देशांमध्ये गाण्यांच्या मैफिली सादर केल्या आहेत. मितवा या चित्रपटातल्या सावर रे मना या गाण्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. श्रोते हो, जान्हवी प्रभू अरोरा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकवणारे ती सध्या काय करते या चित्रपटातलं गीत.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं मंदार आपटे यांनी. गीत होतं विश्वजीत जोशी यांचं आणि संगीत होतं निलेश मोहरीर यांचं आणि चित्रपट होता ती सध्या काय करते. श्रोते हो, आज गायक आणि संगीतकार मंदार आपटे यांचासुद्धा वाढदिवस. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 सालचा. गेली अनेक वर्ष ते व्यावसायिक मंचावर त्यांची कला प्रदर्शित करत आहेत. नामांकित वाहिन्यांवरील सांगीतिक कार्यक्रमांत परीक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. कॉलेजच्या जीवनापासूनच त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवल्या आहेत. मुंबई, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षीस

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रेल्वेच्या 7 महत्वाच्या प्रकल्पांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यात मुंबई ते कोलकाता मालवाहतुकीसाठीच्या समर्पित 4 पदरी रेल्वेमार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं निलेश मोहरीर यांचं आणि चित्रपट होता फुलराणी.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मिसमॅच या चित्रपटातलं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीतरचना आहे डॉक्टर आशिष पनत यांची आणि संगीत आहे नीरज यांचं.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल कोकण रेल्वे आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य श्रीयुत सचिन वहाळकर यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती म्हणजे कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी असं त्याला म्हटलं जातं. खरं तर त्याचा मराठीमध्ये जर अनुवाद करायचा झाला तर कोकण रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती असा त्याचा अनुवाद आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये अनेक झोन्स आहेत, म्हणजे 18 झोन्स आहेत भारतीय रेल्वेचे. या प्रत्येक

0: 2002 अशी एक समिती कार्यरत असते जी प्रवासी समस्या किंवा प्रवासी संघटना आणि त्या तिथलं रेल्वेचं प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधून प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी ही समिती काम करते.
1: तेव्हा नक्की ऐका, गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz वर.

ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबोले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं. चित्रपट होता तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. गीतसंध्या या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतं आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऋषिकेश कामेरकर आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं मंगेश कंगणे यांचं. उर्फी या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलंय चिनार मंगेश यांनी.

टाइमपास या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं चिनार महेश यांनी, गायलं होतं स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी. आणि आता कार्यक्रमात शेवटी शरियत या चित्रपटातलं विजू माने यांचं गीत ऐकूया. गायक कलाकार आहेत स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर.

स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेल्या विजू माने यांच्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचं एक पाऊल जीवनाकडे. या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जीवन हे अनमोल आहे. आयुष्यात अनेकदा अडचणी, अपयश, ताणतणाव, एकटेपणा आणि निराशेचे क्षण येतात. मात्र कोणतीही परिस्थिती ही जीवनापेक्षा मोठी नसते. अशा कठीण प्रसंगी व्यक्तीला समजून घेणारा एक संवेदनशील संवाद, आधार देणारे दोन शब्द आणि मदतीचा हात तिच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. दरवर्षी 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. आत्महत्येबाबत जनजागृती करणे, मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे आणि संकटात असलेल्या व्यक्तींना योग्य वेळी मदत मिळवून देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. आपण बोलूया, ऐकूया आणि एकमेकांना आधार देऊया हा संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. याच विषयाचे गांभीर्य, आत्महत्येमागील सामाजिक मानसिक कारणे, प्रतिबंधासाठी आवश्यक असलेली कुटुंबाची समाजाची भूमिका आणि गरजू व्यक्तीला वेळेवर मिळणाऱ्या मदतीचे महत्व समजून घेण्यासाठी आज आपण एका विशेष मुलाखतीद्वारे या विषयावर संवाद साधणार आहोत. आज आपल्या सोबत उपस्थित आहेत एक संवेदनशील, अभ्यासू आणि अनुभवी समुपदेशक मृणाल खंडागळे मॅडम. मृणाल खंडागळे या प्रोफेशनल काउन्सिलर, लाईफ कोच आणि ट्रेनर असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्य, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलं, युवक, पालक, दाम्पत्य, शिक्षक आणि व्यावसायिक अशा सर्व वयोगटांसाठी त्या विविध प्रकारचे समुपदेशन आणि मार्गदर्शन सत्र घेतात. त्यांची विशेष कौशल्य म्हणजे करिअर काउन्सिलिंग, रिलेशनशिप काउन्सिलिंग, तणाव, राग आणि नैराश्य व्यवस्थापन, कॉन्फिडन्स बिल्डिंग, फिअर फोबिया रिमूव्हल, टीनेज काउन्सिलिंग, गोल सेटिंग आणि लाईफ कोचिंग. समस्या सोडवण्यापेक्षा माणूस घडवणं हे त्यांचं प्रमुख ब्रीदवाक्य आहे. या मुलाखतीतून जीवन संपवण्याचा विचार येण्यापूर्वी मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्याची गोष्ट आहे हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संवादाचे एक पाऊल जीवनाकडे या कार्यक्रमाच्या माध्यमातून करूया. चला तर मग या अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण विषयावर जाणून घेऊया जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची गरज, त्यामागील उद्देश आणि जीवन वाचवण्यासाठी आपण प्रत्येक जण काय करू शकतो. मृणाल मॅडम, मी आपले मनापासून स्वागत करते.
2: धन्यवाद.
1: तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आजच्या युवकांमध्ये मानसिक ताण, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढण्यामागची प्रमुख कारणे कोणती आहेत?

0: अनेक तरुणांना आपल्या भावना व्यक्त करणं कठीण का जातं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: आजच्या युवकांमध्ये आपण बघायला गेलं तर त्यांना अनेक प्रकारचं प्रेशर हँडल करायला लागतं. ते म्हणजे कुणाला त्यांच्या जॉबचं प्रेशर आहे, कुणाला बिझनेसचं आहे, कुणाला फॅमिलीबद्दल आहे, किंवा कुणाला अभ्यासाचं आहे, कुणाला करिअर कॉम्पिटिशन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया.
0: बरोबर.
1: पण याचा त्रास कुणाला होतो? जो युवक म्हणतो की मला हे सगळंच मॅनेज करता आलं पाहिजे, मला हे सगळंच जमलं पाहिजे आणि परफेक्ट जमलं पाहिजे. मग अशा दृष्टिकोनातनं जर तुम्ही ह्या सगळ्या प्रेशरकडे बघायला गेलात तर नक्कीच तिथे तुम्हाला स्ट्रेस येतो.
0: अगदी.
1: आणि हा स्ट्रेस आल्यानंतर तुम्हाला अजून एक त्याच्यासोबत भावना येते, ती म्हणजे की अरे मी तर हे छान करू शकत नाहीये, मला हे छान जमत नाहीये, मग आता माझ्याबद्दल लोक काय म्हणत असतील, मी हे कुणाकडे सांगू, कुणाकडे बोलू. आणि त्यातून निर्माण होतोय तो म्हणजे एकटेपणा. आणि म्हणूनच बऱ्याचदा असं बघण्यात येतं की फिअर ऑफ बिंग जज्ड, म्हणजे मला कोणीतरी जज करेल, ही एक भीती.

0: त्याच्यासोबत भावना येते ती म्हणजे की अरे मी तर हे छान करू शकत नाहीये, मला हे छान जमत नाहीये, मग आता माझ्याबद्दल लोक काय म्हणत असतील, मी हे कुणाकडे सांगू, कुणाकडे बोलू, आणि त्यातून निर्माण होतोय तो म्हणजे एकटेपणा. आणि म्हणूनच बऱ्याचदा असं बघण्यात येतं की फिअर ऑफ बिंग जज्ड, म्हणजे मला कोणीतरी जज करेल, ही एक भीती ह्या युवकांमध्ये आपल्याला बघायला मिळते, आणि म्हणून ते बऱ्याचदा एक्सप्रेस करण्याचं टाळतात.
1: बरोबर.
0: तर हे आपण टाळलं पाहिजे आणि एक्सप्रेस केलं पाहिजे.
1: नक्कीच. मॅम, मला तुम्हाला पुढे असं विचारायचंय की एखादा युवक मानसिक तणावातून किंवा गंभीर भावनिक संकटातून जात आहे हे ओळखण्यासाठी कोणती पूर्वसूचना किंवा बदल लक्षात घ्यायला हवेत?
0: येस, खूपच छान प्रश्न आहे हा. हे आपल्याला समजत नाही किंवा आपण त्या दृष्टिकोनातनं कधी बघतच नाही, तर बदल आहे ना तो, बरोबर. मग तो बदल कुठे कुठे दिसून येतो ते आधी आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. मग तो बदल एकतर आपल्याला दिसतो वागण्यात, मग वागण्यातला बदल काय, तर अचानक एखादी व्यक्ती शांत होणं.
1: ओके.
0: कालपर्यंत ती मित्रांच्यात, फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये एकत्र होत होती, मिक्सअप होत होती, पण आज ती एकटं एकटं राहायला प्रिफर करतीये. ती नेहमीपेक्षा थोडीशी उदास किंवा अलिप्त आपल्याला दिसतीये.
1: बरोबर.
0: तिचं जे रुटीन आहे, म्हणजे साधं जेवणं, खाणं, पिणं, झोपणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत रुटीन, ते सुद्धा रुटीन तिला फॉलो करता येत नाहीये. एवढं ती आपल्याला निराश दिसतीये, एकटी दिसतीये. तर हा झाला मेन तर वागण्यातला बदल. आणि बोलण्यात काय, तर बोलण्यातही आपल्याला बदल दिसून येतो. तो म्हणजे आता सगळं संपलंय, आता काहीच होऊ शकत नाही, काही बोलून उपयोग नाहीये, आता आता काही केलं तरी फायदा होणार नाहीये. वाय मी ऑलवेज, हे माझ्याच सोबत होत आहे का, मलाच नेहमी टार्गेट केलं जातंय, अशा पद्धतीचं बोलणं हे जर असेल तर आपण म्हणू शकतो की नक्कीच हे संकेत आहेत.
1: बरोबर. मॅडम, एखादी व्यक्ती आपल्या भावना जर सांगत असेल, तर तुम्ही जसं सांगितलं की ते बदल आपल्याला लगेच दिसतात आणि जाणवण्या इतपत ते बदल असतात, तर एखादी व्यक्ती जर आपल्या भावना सांगत असेल तर तिला लगेच सल्ला देण्यापेक्षा तिचं ऐकून घेणं किती महत्वाचं आहे, आणि जर संकटात असलेल्या व्यक्तीशी संवेदनशील संवाद जर साधायचा असेल तर तो कसा साधायला हवा, तर त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: तर बघा, खरं तर ही माणसाची वृत्ती आहे. काय वृत्ती आहे माणसाची, की कोणी अडचणीत असू द्या किंवा नसू द्या, माणूस काय करतो, पहिलं त्याला सल्ले द्यायलाच जातो.
1: बरोबर.
0: त्याची ती गरज आहे का, त्याला आपल्या सल्ल्याची, आपल्या ऍडवाइसची गरज आहे का, हे तो जाणून घेत नाही. ही एक ह्युमन सायकोलॉजी आहे, हा माइंडसेट आहे लोकांचा, की काहीही विचार न करता सल्ले देणं, कारण ते फुकट आहेत ना, म्हणून ते बऱ्याचदा दिलेही जातात. पण जर अडचणीत असेल किंवा नसेल, तरी कॉमन काय विचारलं जातं किंवा बोललं जातं, की तू असं करू नकोस, तू तसं करू नकोस, तू विचारपूर्वक केलंयस का, तर हे तर आधी टाळलं पाहिजे. तर काय करायचंय, तर त्या व्यक्तीच्या जागी जाऊन आपण तो विचार केला पाहिजे की अरे समोरची व्यक्ती जी आपल्याकडे आली आहे, तर मुळातच ती आपलं ऐकायला आलेली नाही, ती आपल्याला सांगायला आली आहे. तर इथे आपल्याकडनं असा एक मेसेज गेला पाहिजे की तू बोल, मी आहे ऐकायला. तरच तिथे तो संवेदनशील संवाद पुढे सुरू होऊ शकतो.
1: अगदीच. मॅडम, हल्लीची जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी अनेक चॅलेंजेस मधून, अनेक गोष्टींमधून जात आहे, आणि जसं आपण आधी डिस्कस केलं की बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत आजच्या युवकांना, आणि सगळीकडे परफेक्शन हवंय, तर यामध्ये बरेचसे चॅलेंजेस देखील येतात, की अपयश असेल, ब्रेकअप असेल, करिअरचा ताण असेल आणि कुटुंबांच्या अपेक्षा असतील, तर या सगळ्या गोष्टींचा युवकांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: नक्कीच. तर ह्याचा युवकांच्या मानसिक आरोग्यावरती प्रचंड प्रमाणात परिणाम आपल्याला दिसून येतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते साधं रुटीनही फॉलो करू शकत नाहीत.
1: बरोबर.
0: जर एखादं प्रेशर असेल, एखादं दडपण असेल, फेल्युअर पचवता येत नाहीये त्यांना, फॅमिलीमध्ये, रिलेशनशिपमध्ये काही त्यांच्या ब्रेकअप झालंय, काही गोष्टी अशा झालेल्या असतील, तर त्यांना रुटीनही फॉलो करता येत नाही. का? कारण की त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली असते बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग.
1: बरोबर.
0: त्यामुळे झोप न लागणं, भूक न लागणं, आणि ओव्हरऑलच मग म्हणजे तो मनावरती, शरीरावरती ह्या न त्या प्रकारे आपल्याला कुठे ना कुठे या सगळ्याचे पडसाद उमटताना दिसतात.
1: अगदी.
0: त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की प्रेशर तुम्हाला येत आहे

0: किंवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आज आहेतच, तर याला घेऊन कसं चालायचं
1: बरोबर.
0: हे शिकणं गरजेचं आहे, तर तुम्हाला याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात.
1: अगदी. हल्लीच्या युवकांमध्ये तर सोशल मीडियाला खूप वॉन्ट आहे. सोशल मीडिया हँडल्स आहेत प्रत्येकाचे, की सोशल मीडिया सततची तुलना, कारण सोशल मीडियामधूनच कंटिन्युअसली कंपॅरिझन होत असतं, तर ही सततची तुलना आणि परफेक्ट लाईफ दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे युवकांमध्ये मानसिक दबाव वाढतोय. तर याविषयी काय तुम्ही सांगाल?
0: येस, सोशल मीडिया इज अ नीड ऑफ आर.
1: बरोबर.
0: आज काहीच आपण फिजिकली करून चालत नाही, किंवा त्याला एक्नॉलेज केलं जात नाही, अप्रिशिएट केलं जात नाही. तेच जर तुम्ही 30 सेकंदाचं रील टाकलं तर तुम्हाला एक्नॉलेज केलं जातं, अप्रिशिएटही केलं जातं, म्हणजेच ज्याला विटॅमिन ए म्हणता येईल, अप्रिसिएशन आणि एक्नॉलेजमेंट, ते तुम्हाला तिथून मिळतंय आणि इन्स्टंटली मिळतंय, लाईक थ्रू, एका कमेंट थ्रू ते आपल्याला मिळतंय.
1: बरोबर.
0: आणि म्हणूनच आजची जनरेशन ही सतत त्याच्या मागे आहे, पण ह्याच्यात एक विसर पडलाय, ते म्हणजे हे रिअल लाईफ नाहीये तर हे रील लाईफ आहे. हा फरक आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे.
1: व्हेरी ट्रू.
0: कारण त्या 30 सेकंदात बघा ना, तुम्हाला 30 सेकंदात खूप काही दाखवलं जातं.
1: अगदी.
0: म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर्नी सुद्धा आपण 30 सेकंदात आज बघू शकतोय,
1: हो
0: हा विज्ञानाचा चमत्कार आहे,
1: हो,
0: पण ते खरं नाहीये ना. बरोबर.
1: बरोबर.
0: 30 सेकंदाच्या रीलसाठी 30 सेकंद प्रिपरेशनसाठी लागतात का?
1: नाही.
0: नक्कीच नाही. त्यासाठी कुणाला 30 मिनिटं लागतात, त्यासाठी कुणाला 30 तास लागतात, त्याचसाठी कुणाला 30 महिने सुद्धा लागतात. म्हणजेच काय की त्याच्या मागे काहीतरी स्ट्रगल आहे, पण दाखवताना आपल्याला सगळं गुढीगुढी चित्र दाखवलं जातं, तर ती डोळ्यावरची पट्टी आपण काढणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की माझ्या मैत्रिणींनी गाडी घेतली, माझ्या मित्रांनी घर घेतलं, मग तिथे ते कम्पॅरिझन चालू होतं, कारण मी तिची ती स्टोरी पाहिलेली असते. आणि मग मनात एक विचारांचा खूप मोठा गोंधळ निर्माण होतो की ती तर माझ्याचसोबतची आहे, माझ्याचसोबत शिकलीय, माझ्याच एवढं तिचं एज्युकेशन झालंय, पण तरीही तिची ग्रोथ खूप झालीय आणि मी मात्र आहे तिथेच आहे. तर हे होतं, त्याला कारणीभूत हे सोशल मीडिया आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे आपण बॅकग्राऊंडही चेक केलं पाहिजे. त्या 30 सेकंदाच्या रीलच्या मागे बिहाइंड द स्टोरी ते आपण त्या मैत्रिणीला विचारलं पाहिजे खरंच फोन करून, की अगं तू गाडी घेतलीस पण कशी घेतलीस ती बघा, नक्कीच तुम्हाला तिचा स्ट्रगल सांगेल. आणि तिथे मग हे कम्पॅरिझनचं भूत थोडस उतरायला मदत होऊ शकते.
1: आणि हे उदाहरण तुम्ही खूप छान सांगितलं, कारण हल्ली तेच आहे. सोशल मीडियामुळे कम्पॅरिझन प्रचंड प्रमाणात वाढलंय. पालकांची भूमिका ही स्पेशली तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची भूमिका असते. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की पालकांनी आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा संवाद आणि वातावरण निर्माण करायला हवे?
0: तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी हे नेहमी सांगत असते की पालकांनी हे नेहमी कनेक्शन मोडमध्ये असावं, पण बऱ्याचदा ना पालकांचं काय होतं, करेक्शन मोडमध्ये ते जातात. आणि त्या करेक्शन मोडमुळे काय होतं, मुलांना चुका करण्याची संधी मिळत नाही. मग चुकाच जर झाल्या नाही तर त्यांना त्यातनं परत करेक्शन करण्याची, स्वतःहून करेक्शन करण्याची संधी सुद्धा मिळत नाही.
1: बरोबर.
0: आणि त्यांना असं वाटतं की मी जे करतोय ते योग्य आहे, किंवा आपण त्यांना तो रियालिटी चेक देत नाही. तर पालकांनी मुलांना चुका करून द्याव्यात मनसोक्त. त्या चुका केल्याने पालकांना मुलांचा अंदाज येणार आहे की आपलं मूल कुठेपर्यंत चूक करतंय, काय प्रकारची चूक करतंय, कारण हे तुमचं इंटरनल आहे ना.
1: बरोबर.
0: तुमच्या घरात होतंय ना, सो देर इज अ स्कोप फॉर करेक्शन. म्हणजेच काय, तर बाहेर मुलांनी डायरेक्ट मोठी चूक करण्यापेक्षा ती जर तुमच्या डोळ्यासमोर झाली तर तुम्ही तिथे करेक्शन करू शकता. पण ही करेक्शन तुमचं जे आहे ते कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही त्यांना ती मोकळीक देणार आहे. मोकळीक मुलांना किंवा हे करेक्शन किंवा ह्या चुका हे सगळं मुलं कधी करू शकतात, जेव्हा ते कनेक्ट होतील तुमच्याशी.
1: अगदी.
0: त्यामुळे आधी तर तुम्ही ते बॉन्डिंग करा, तो कनेक्ट दाखवा, आणि मुलांना हा मेसेज गेला पाहिजे की हा चुका करणं इज ऍब्सोल्युटली ओके, देर इज राईट टू बी रॉंग. आपल्याकडे हा अधिकार आहे चुका करण्याचा, तो सगळ्यांनाच आहे. त्यामुळे परफेक्ट असं काहीच नसणार आहे, आणि ती तर मुलं आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्यांनी केल्या चुका तरच आपल्याला तिथे त्यांना समजवता येणार आहे. त्यामुळे पालकांचा संवाद हा समजूतदारपणाचा असला पाहिजे. चुका झाल्याच तर मग पालकांनी सांगितलं पाहिजे की बाबा नेमकं काय झालंय, कसं झालंय, तुला काय वाटतंय.

0: करण्याबद्दल ही खरंच चूक आहे का? तर हे दोन्हीही, मी म्हणेन की दोन्ही पद्धतीने ते तपासलं गेलं पाहिजे. फक्त एकच कोणीतरी तिथे मुलांना करेक्ट करतय किंवा सांगतय तर तो संवाद होऊ शकत नाही.
1: बरोबर. असं बऱ्याचदा होतं की मुलं त्यांच्या पेरेंट्सशी बोलत नाही, की मित्रांमध्ये एखादी व्यक्ती अचानक अलिप्त, शांत किंवा निराश जर दिसत असेल तर इतर मित्रांनी किंवा मैत्रिणींनी संवादाची सुरुवात त्यांनी कशी करावी आणि तो प्रॉब्लेम त्यांनी कसा समजून घ्यावा, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: खरंच हे सुद्धा आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तर हा संवाद किंवा ही बोलण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत साधी आणि सोपी असावी.
1: ओके.
0: ह्याच्यात खूप काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी वेगळं करण्याची खरंचच गरज नसते, कारण त्याशिवाय तो संवाद सुरू होत नाही. आपल्याला जर वाटलं की एखादी व्यक्ती, एखादा मित्र आपल्यातला असा अलिप्त आहे, तर आपण त्याच्याशी बोललं पाहिजे की काय रे बाबा, तू आजकाल खूप असा शांत वाटतोयस, किंवा एकटं एकटं राहण्यासाठी तू प्रिफर करतोयस, तर काही प्रॉब्लेम आहे का? बस हे एवढं दोन तीन वाक्य त्याला बोलणं गरजेचं आहे जिथून संवादाला सुरुवात होऊ शकते. आणि तिथे आपण नक्कीच, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वाक्य अजूनही बोललं पाहिजे, ते म्हणजे तुला जो काही प्रॉब्लेम असेल तो तू बोल, मी आहे ऐकायला. तिथे त्या मित्राला जो अलिप्त राहतोय, एकटा राहतोय, त्याला हा मेसेज मिळणार आहे की अरे इथे कोणीतरी माझ्याशी बोलायला आणि माझं ऐकायला आहे, आणि इथे मी माझं मन मोकळं करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि तिथे तो तुमच्याशी नक्कीच कनेक्ट करेल. आता इथे काय नाही करायचं तर खूप फोर्स नाही करायचं.
1: ओके.
0: ऑल्दो आपल्याला माहितीये की ही व्यक्ती काहीतरी त्रासात आहे, हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे, एकटं राहतोय, पण खूप फोर्स नाही करायचं. जसं की सांगणार आहे काय झालं, मला नाही सांगणार का, मी तुझा मित्र आहे ना, मी तुझी मैत्रीण आहे ना, मग मला नाही सांगणार का? तर असं फोर्सफुली अजिबातच बोलायचं नाहीये, कारण ऑलरेडीच ती व्यक्ती त्रासलेली असते, दुखावलेली असते, आपल्याला माहित नाहीये की तिच्यासोबत काय झालंय. आणि अजून असं आपण फोर्सफुली बोलायला गेलो तर मग ती व्यक्ती आपल्यापासून अजून लांब जाणार आहे, ती आपल्याकडे येणं टाळणार आहे. त्यामुळे म्हणताना असंच म्हणायचंय की तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग, मी आहे ऐकायला, आणि तुला लगेच बोलायचं नसेल तर तू तुझा वेळ घे, पण बोल. तर अशा पद्धतीचा साधा आणि सोपा संवाद इथं साधला गेला पाहिजे.
1: अगदीच. मॅडम, आपण वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेंशन डे या धर्तीवरती ही मुलाखत करत आहोत. मला तुम्हाला पुढे असं विचारायचं आहे की आत्महत्येचे विचार येत असलेल्या व्यक्तीशी संवाद साधताना काय करावे आणि काय टाळावे, कारण या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तसेच आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला एकटं न सोडणं आणि योग्य मदतीशी जोडणं हे किती महत्वाचं आहे, तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: तर आत्महत्या करण्याचा विचार हा एका दिवसात होत नाही, इट्स अ प्रोसेस.
1: ओके.
0: तिथे प्रचंड गुंतागुंतीची त्या माणसाची विचारसरणी आहे, माइंडसेट आहे, बॅकग्राऊंड आहे, सगळ्या गोष्टी ह्याला कारणीभूत असतात. त्यामुळे कोणा एका फॅक्टरनी हे कधीच होत नाही. पण नक्कीच याची सुरुवात कशी झाली पाहिजे, तर ऐकण्यातनं झाली पाहिजे.
1: ओके.
0: कारण जर तुम्ही नीट ऐकणारे असाल, ऍक्टिव्ह लिस्नर ज्याला आपण म्हणतो, किंवा ऍक्टिव्ह ऑब्झर्व्हर तुम्ही जर असाल, तरच तुम्हाला लक्षात येणार आहे की अरे या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललंय, या व्यक्तीच्या मनात काय चाललंय. त्यामुळे सुरुवात तर ही पहिली ऐकण्यातनं झाली पाहिजे. डायरेक्ट कोणत्याही आपण जजमेंटल गोष्टीला न जाता आधी गोष्टींना आपण ऑब्झर्व केलं पाहिजे, बोलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण आता काय बोलायचंय आणि काय बोलायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर काय बोलायचं नाहीये, आपल्याला कळलंच की ही व्यक्ती बाबा आत्महत्येच्या विचारातनं जातीये किंवा निगेटिव्ह विचारातनं ही चाललेली आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला तू असं करू नकोस, तुला काही कमी आहे का, तुला काही कमी पडतंय का, किंवा तू स्ट्रॉंग राहा, तू पॉझिटिव्ह विचार कर, तू निगेटिव्ह विचार करू नकोस, तर अशा पद्धतीचं बोलणं आपण टाळलं पाहिजे. आवर्जून हे बोलणं आपल्याला टाळायचं आहे. आता काय बोलायचंय हेही तेवढंच महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: कारण हे बोलण्याने कदाचित त्याचं मन परिवर्तन नक्कीच होऊ शकतं. तर त्यासाठी काय करायचंय, तर शांतपणे पण डायरेक्ट आपण विचारू शकतो, कारण आपण त्याला ह्यापूर्वी ऑब्झर्व केलंय, त्याचं ऐकून घेतलंय, म्हणून कदाचित तो आपलं ऐकेल. बरोबर.
1: बरोबर.
0: त्याची रिॲक्शन ऐकण्याची आत्ता असू शकते. आणि मग तिथे

0: आपण विचारायचंय किंवा तिथे आपण बोलायचंय की अरे आत्महत्या किंवा स्वतःच्या जीवाला हानी करून घेणं हा एकमेव पर्याय आहे का? आपल्याला काही सोल्युशन मिळणार आहे का? इथून संवादाला सुरुवात होऊ शकते आणि मग समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला त्याचे चॅलेंजेस किंवा त्याचं दुःख, त्याला होत असलेला त्रास हे लक्षात आल्यावर मग पुढे बोललं पाहिजे की ठीक आहे, एवढंच आहे ना, चल आपण मिळून यावरती मार्ग शोधूया. आजपर्यंत तू एकटा फाईट करत होतास, पण आज तू माझ्याशी बोललायस ना, तर आज आपण आजपासूनच याच्यावर एकत्रितपणे काम करू आणि एकत्रपणे आपण यावरती मार्ग शोधूयात. कोणी एकाने इथे काम करून चालत नाही किंवा अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत.
1: अगदी अगदी बरोबर आहे मॅडम. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या दोन प्रश्नांकडे आपण आलेलो आहोत. युवकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या छोट्या सवयी अंगीकाराव्यात आणि एक संवाद एखाद्याचं जीवन वाचवू शकतो या विधानाकडे तुम्ही कसं पाहता?
0: तर बघा, आपण सवयींचे गुलाम आहोत. तर सवयींमध्ये आपण अशा छान छान सवयी लावून घेतलेल्या आहेत किंवा कोणालाही या सवयी अंगीकारणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे पुरेशी झोप असणं, नियमित आपल्याला आपण एक्सरसाइज करणं, आपला चौकस आहार असणं, ह्या गोष्टी तर आहेच. पण त्याचबरोबर जे आपलं एक मन आहे, तर त्या मनाला नेहमी आपल्याला अपडेट केलं पाहिजे. जसं आपण आपलं हेल्थ चेकअप रेग्युलरली करतो, तसं आपल्या मनाचं पण चेकअप हे रेग्युलरली केलं गेलं पाहिजे. आणि ही सवय नक्कीच सगळ्यांनी आज ह्या स्ट्रेसफुल आणि फुल ऑफ चॅलेंजेस लाईफ मध्ये आपल्याला हे अंगीकारणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथे हे ट्रेनिंग आपण स्वतःला दिलं पाहिजे, आपल्या मनाला, आपल्या इमोशन्सला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बर, फक्त ओळखून चालणार नाहीये, तर त्यांना स्वीकारताही आलं पाहिजे. तर हे जर आपल्याला जमलं तर नक्कीच आपण ह्याला डील कसं करायचं हे आपल्याला समजणार आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला जर कोणाची मदत घ्यावी लागली तर तुम्ही अवश्य घ्यावी. मग ती माझी वीकनेस आहे का, अशा प्रश्नांमध्ये न अडकता स्पष्टपणे ह्याबद्दल बोलावं, मदत घेतली ह्यासाठी, तर तुम्हाला यातनं मार्ग शोधता येणार आहे.
1: नक्कीच नक्कीच मॅडम. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आपल्या सर्व युवक मित्रमैत्रिणींसाठी तुमचा एक महत्वाचा संदेश काय असेल?
0: बघा, आपल्याला एखादी गोष्ट प्रिव्हेंट करायची आहे, म्हणजेच आता आपल्याला सुसाईड आपल्याला प्रिव्हेंट करायचंय. आता आपण ह्याला सुसाईड म्हणतोय, पण हे पण एक प्रकारचं चॅलेंजच आहे. बरोबर आहे,
1: बरोबर.
0: तर इथे मला ह्या संदर्भात ना असं सांगायचंय की चॅलेंजेस हे आपला रोजच्या जीवनाचा भाग आहेतच. बरोबर आहे, कुणाला अगेन वेगवेगळ्या प्रकारचे आपण मगाशी ही सगळे चॅलेंजेस ऐकलेले आहेत, तर ते ह्या ना त्या फरकाने सगळ्यांच्याकडे चॅलेंजेस असणार आहे. पण आपण इथे ही गोष्ट विसरतोय की हे चॅलेंजेस किंवा हे रोज होणारे बदल ही एकच गोष्ट कॉन्स्टंट किंवा परमनंट आहे. तर हे आपण स्वीकारलं पाहिजे की जे काही मला प्रॉब्लेम्स येत आहेत, जे मला चॅलेंजेस येत आहेत, जे माझ्यासोबत होतंय, ते फक्त माझ्याच सोबत होतंय असं नाही. आणि रोजचा दिवस हा मला नवीन संधी देणार आहे. त्यामुळे आलेल्या किंवा झालेल्या चुकांकडे तुम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा, त्यावरती तुम्ही काम करा, नेसेसरी ऍक्शन्स घ्या, एक ऍक्शन प्लॅन बनवा आणि मग पुन्हा नव्याने उभं राहा. हे मला सांगायचंय, कारण सुसाईड करणं किंवा आत्महत्या करणं त्यांनी आपल्याला सोल्युशन्स मिळणार आहेत का, तर नक्कीच नाहीये. कारण एक छोटंसं उदाहरण देते की समजा मी तुम्हाला आत्ता एक जोक सांगितला, तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही हसाल.
1: बरोबर.
0: तोच जोक मी पुन्हा तुम्हाला सांगितला तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही पुन्हा हसाल. पण तोच जोक मी तुम्हाला दोनदा, तीनदा, चारदा सांगितला तर ते खळखळून हसणं तुमच्याकडनं येणार नाही. का बरं? कारण हे आपल्याला शिकवलं गेलंय, सांगितलं गेलंय किंवा आपल्या ब्रेनला, आपल्या माइंडला हे माहितीये की एका जोकवर मला एकदाच हसायचंय. मग बघा, हे रोज येणारे चॅलेंजेस आहेत. किती हो आपण रोज रोज रडतो. बरोबर आहे,
1: बरोबर.
0: मग जर तुमचा हसण्याचा नियम आहे की मला एका जोकवर एकदाच हसायचंय, तर मग एका प्रॉब्लेमवर एकदाच रडा. तर हे आपण ओळखलं आणि हे जर आपण शिकलो, हे आपण आत्मसात केलं, तर असं छान हसू आपल्या चेहऱ्यावर येईल आणि छान होईल सगळंच. म्हणजे आपल्याला असे प्रॉब्लेम्स मग खूप छोटे वाटतील. त्यामुळे ते प्रॉब्लेम्स आहेत, ते चॅलेंजेस आहेत, ते येणारच आहेत. प्रत्येक दिवस हा सारखा नाहीये, आपल्या मनासारखं होईलच असं नाहीये. सो तुम्ही जर इम्परफेक्ट असाल

0: तर दॅट इज ॲब्सोल्युटली परफेक्ट. तुम्ही जर ओके नसाल तर दॅट इज ॲब्सोल्युटली ओके. असं अजिबात नाही आहे की मी रोज छानच असली पाहिजे, रोज माझ्यासोबत छानच घडलं पाहिजे आणि मला सगळंच आलं पाहिजे. त्यामुळे हे नक्की मी इथे सांगेन आवर्जून की तुम्हाला आजपासून कुणीही असं दिसलं की जे अलिप्त आहे, एकटं आहे, तर त्याचा उत्तम कान बना. आणि तुमच्याही आयुष्यात जर असे काही चढ उतार येत असतील तर तुम्ही सुद्धा असा कान शोधा जे तुमचं वेळप्रसंगी ऐकतील. आणि नक्कीच या एका संवादातून जीवनाकडे तुम्हाला जाण्याचा एक नवा मार्ग नक्कीच मिळेल.
1: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण आत्महत्येचा विचार निर्माण होण्यामागील विविध कारणे, मानसिक आरोग्याचे महत्व याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की एखाद्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा तिला समजून घेणे, तिचे म्हणणे शांतपणे ऐकणे आणि योग्य वेळी मदतीचा हात पुढे करणे अधिक महत्वाचे आहे. आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. म्हणूनच आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने संवाद होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या भावनिक बदलांकडे संवेदनशीलतेने पाहिले आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहन दिले तर अनेक जीव वाचवता येऊ शकतात. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. जीवन अमूल्य आहे हा विचार आपल्या दैनंदिन वर्तनाचा भाग बनवण्याचा दिवस आहे. आपण एकमेकांना ऐकूया, समजून घेऊया आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करूया. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, अंधार कितीही गडद असला तरी आशेचा एक किरण पुरेसा असतो. म्हणूनच निराशेच्या क्षणी शांत राहू नका, बोला, ऐका आणि मदत घ्या. आजच्या या महत्वपूर्ण विषयावरील मुलाखतीसाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी मृणाल मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद.
1: चला तर मित्रांनो, आजच्या भागात मी स्वराली इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद. युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचं एक पाऊल जीवनाकडे या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण युवावाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी. उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे प्रेम स्वरूप आई. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्या सकाळी ठीक 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 हिंदीतून बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 6 हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 6:10

0: World champion and world number one Sheetal Devi led India's medal charge. And with that, we end this news bulletin.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट गीतं.

0: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं नुसरत फतेह अली खान यांचं आणि चित्रपट होता कच्चे धागे.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

0: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे गीत होतं समीर यांचं. संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी आणि चित्रपट होता सोल्जर. या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम

0: अन्तिमे दिवसे भारतेन उत्कृष्ट प्रदर्शनेन द्वे स्वर्णपदके चत्वारि च कांस्यपदकानि स्वायत्तीकृतानि इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 वाजलेत। आता रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। या रूपरेषेनंतर 6:35 ऐकाल लोकसंगीत। 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 जायफळ लागवड याविषयी डॉ राजाराम गावडे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल। 7:08 नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। रात्री 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, तर 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग चंद्रकौस आपण ऐकू शकाल। असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम। आता उद्याचे कार्यक्रम उद्या गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 2026। उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल। 6:40 कृषीवाणीमध्ये मधमाशी पालन एक कृषीपूरक व्यवसाय याविषयीची माहिती, याचं पुनःप्रसारण दुपारी 2:00। 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लिव्हर सिरोसिस या विषयावर डॉ प्रशांत भांडारकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत उद्याचा दुसरा भाग प्रसारित होईल, याचं पुनःप्रसारण दुपारी 2:05। 6:50 परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेली माहिती, सादरकर्ते सतीश रेवे, याचं पुनःप्रसारण दुपारी 2:10। आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55। 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम। 7:20 आम्ही

आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 10 वाजता. 10:30 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजल्यापासून पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ते असे आहेत 12 वाजता वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये तिची उद्योग भरारी इव्हेंट मॅनेजर मनीषा बावनकर यांची मुलाखत आणि प्रीती वाडी भस्मे यांचा ललित लेख. 1:05 गीतबहार. 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा शुक्ल यांनी गायलेला राग मुलतानी आपण ऐकू शकाल. दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उदयकाल हिंदी चित्रपट गीतं. 5:30 युववाणी या कार्यक्रमात प्रासंगिक या सदरात पोळा मारबत उत्सव याविषयी बोलतील अश्विनी खौशे. सांजवेळ या मालेत आईच्या हातची चव याविषयी बोलतील भार्गवी बाबरेकर. आणि तरुणाई या सदरात तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांची अंकिता पोहरकर यांनी घेतलेली मुलाखत. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. गीतबहार या कार्यक्रमात 6:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:30 6:35 मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद, लेखन राजेंद्र कुमार घाग यांचं. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, उद्या सायंकाळी 7:30 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीतल्या सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या दरम्यान न्यूज ऑन AIR या ॲपवरून आमचे नित्याचे कार्यक्रम सुरू राहतील. ते असे 7:30 किसानवाणी हा कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांचा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी डॉ विलास जाधव यांची मुलाखत ऐकाल. 7:15 ऐकाल सुगम संगीत. 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये मधुसूदन ताम्हणकर यांनी गायलेला

वाजता एकाल सुगम संगीत, 10 वाजता रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 10:30 वाजता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये मधुसूदन ताम्हणकर यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण आपण ऐकू शकाल. या दरम्यान रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता कंट्री वाईड आणि 9:45 वाजता इन्साईट्स दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्रं सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: शाहीर दामोदर विटावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतरचना होती दामोदर कोळी यांची आणि संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

मंदाकिनी उजगरे यांनी गायलेलं विमल लिमये यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं मुकुंद पालणकर आणि गिरीश जोशी यांनी. श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर विठ्ठल उमप आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलंय श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी.

0: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: मावळतीचा रंग
3: कधी आठवणींचा,
2: कधी अनुभवांचा,
4: कधी भावनांचा,
2: तर कधी नव्या स्वप्नांचा.
3: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
2: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
4: मावळतीचे रंग
2: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: दीपक नारायण गावकर यांनी गायलेलं सुरेश शेळके यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीराम पटवर्धन यांनी.
1: श्रोते हो, शुक्रवारी 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पर्यावरण संरक्षण याविषयी ओमकार बापट यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: पर्यावरण संरक्षण याचे दोन पैलू आहेत. एक तर प्रत्यक्ष ऑन फील्ड काम करणं किंवा त्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणं. तर आमचं काम हे निसर्गाविषयी अवेअरनेस निर्माण करणे या विषयामध्ये जास्त आहे. अवेअरनेस निर्माण करायचा म्हणजे काय करायचं, तर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन स्लाइड शोज करायचे किंवा फोटो एक्झिबिशन भरवायची किंवा फिल्म फेस्टिवल्स असतात ते असे वेगवेगळे निसर्गविषयक फिल्म फेस्टिवल आयोजित करायचे किंवा बर्ड फेस्टिवल्स आयोजित करायचे. असे वेगवेगळे फेस्टिवल्स असे कार्यक्रम आम्ही चिपळूणमध्ये गेली अनेक वर्ष आयोजित करतोय की जेणेकरून निसर्ग म्हणजे काय हे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कळलं पाहिजे आणि त्यांना निसर्गाची आवड लागली पाहिजे म्हणण्यापेक्षा निसर्गाबद्दल प्रत्येक गोष्ट त्यांनी जाणून घेतली पाहिजे.
1: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

शकुंतला आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र

0: मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-27 ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांपुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योगांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि SEBI, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. देशातल्या 7 महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यात मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
2: रेलवे के मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग सद्धू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज शपथ घेतली. राज्यपाल

0: जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवरही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. मराठा आरक्षणासंदर्भात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देण्यासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आजपासून विशेष शिबिराचं आयोजन राज्य शासनानं केलं असून एकही अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस, प्रांत आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांसंदर्भात अर्जदारांना मार्गदर्शन करावं, जुन्या अभिलेखांचं भाषांतर उपलब्ध करून द्यावं, तसंच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद करावा अशा सूचना समितीनं बैठकीत केल्या. मराठवाड्यात आत्तापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आज अमरावती इथं वार्ताहर परिषदेत दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा घेतली. या घटनेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्र आणि महत्त्वपूर्ण दस्तावेज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सूचना दिल्या आहेत. मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. येत्या 20 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिनी हा खंड प्रकाशित केला जाईल असं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्षात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनानं मानवंदना दिली. महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीषकुमार मेहता, लालदात शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात बालक दक्षता कक्षात 24 ऑगस्टला लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून दोषींवर निलंबनाची आणि शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: Kilohertz वर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रावणाचे दिवस सणांची

0: लगभग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: फसला.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
6: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
6: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
0: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
7: ए चल राहू दे, मी निघतो आता.
8: अहो थांबा ना जरा. ही बघा, ही दुधाची पिशवी कापली ना की 2 मिनिटात अगदी मस्त ताज्या दुधाचा चहा करून देते तुम्हाला. कात्री मिळाली.
7: अगं थांब थांब थांब थांब थांब, अशी नको कापू ती पिशवी.
8: अरे वा, आता तुम्ही शिकवा मला पिशवी कशी कापायची. अहो रोज कापते मी.
7: हो ना, मग सांग बघू मला कशी कापतेस ती.
8: त्यात काय, अशी पिशवी धरायची आणि असं हे तिरकटोक उडवायचं.
7: बर, आणि ते उडवलेलं टोक म्हणजे तो तुकडा, तो कुठे टाकतेस तू.
8: कुठे म्हणजे काय, केरात.
7: तुला माहितीये ना अगं, प्लास्टिकच्या या तुकड्याचं विघटन होणार नाही. असं प्लास्टिक केरात टाकून आपण किती प्रदूषण वाढवायचं.
8: हा बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण मग या पिशव्यांचं करायचं काय, कारण तेलाची, मिठाची, पिठाची, अहो अशा कितीतरी प्लास्टिकच्या पिशव्या अशाच कापतो आम्ही.
7: आता मी तुला दाखवतो. हे बघ, ही कात्री घ्यायची आणि पिशवीला एका बाजूला अशी आतमध्ये थोडीशी खुपसायची आणि त्यानंतर संपूर्ण पिशवी हळूहळू करून कापायची. म्हणजे काय होईल, तुकडा मुळी शिल्लक राहणारच नाही.
8: बरोबर.
7: आणि मग ही अखंड पिशवी धुवून परत वापरता येईल आपल्याला, किंवा रिसायकलिंग साठी आपल्याला पुन्हा देता येईल.
8: अगदी खरंच. हा, मी माझ्या सगळ्याच मैत्रिणींना सांगू इच्छिते की प्लास्टिकची पिशवी अशी कापा की ती अखंड राहील आणि कापलेला तुकडा वेगळा उरणारच नाही.
7: येस, ये होईना बात.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: वीजचं काल मुंबईत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 4 दिवसांची ही परिषद येत्या 11 सप्टेंबरपर्यंत मुंबईत होत आहे. जागतिक समुदायाला एकत्र आणून परस्पर सहकार्य, सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण तसंच अधिक बुद्धिमान, सक्षम आणि सर्वसमावेशक वित्तीय परिसंस्था घडवण्यासाठी ही परिषद एक महत्वाचं व्यासपीठ ठरत आहे. अशा महत्वाच्या परिषदेविषयी अधिक जाणून घेऊयात आपण संस्थात्मक गुंतवणूक, शेअर बाजार आणि बँकिंग तज्ज्ञ पूर्वेश शेलटकर यांच्याकडून. फिनटेक अर्थात फायनान्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या समन्वयानं विकासाला नवी दिशा देणारा ग्लोबल फिनटेक फेस्ट हा कार्यक्रम मोठा आणि महत्वाचा का मानला जातो याविषयी शेलटकर यांनी अधिक सांगितलं.
1: ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2026 हा अनडाऊटेडली जगातला वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल किंवा वन ऑफ द मोस्ट स्प्रेड अक्रॉस असा इव्हेंट आहे. याच्यामध्ये 1 लाखाच्या वरती लोक जे आहेत ते फुटफॉल मध्ये सामील होतील अशी अपेक्षा आहे. पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूशनची जर का संख्या तुम्ही बघितलीत तर ती 8000 वरती आहे आणि स्टार्टअप जवळजवळ 5000 आहेत. स्पीकर जवळजवळ 1200 आहेत. 8 ते 11 सप्टेंबरच्या मध्ये हे जे होऊ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ 500 वरती इन्व्हेस्टर्स म्हणजे इन्स्टिट्यूशन HNI टाइप्स आणि त्यांची जवळजवळ 450 सेशनच्या सगळ्या स्पीकर्सची मिळून आहेत. 200 वरती फाउंडर आणि 350 वरती एक्झिबिटर्स हे स्टॉल ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि जवळजवळ 120 रेग्युलेटिंग इन्स्टिट्यूशन अक्रॉस द ग्लोब म्हणजे सेबी, आरबीआय वगैरे टाइप्स सगळ्या याच्यात सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 200 वरती नवीन प्रॉडक्ट जी आहेत ते या ठिकाणी लॉन्च होणार आहेत. 80 देशाचे लोक रिप्रेझेंट करत आहेत म्हणजे विचार करा किती मोठे रिप्रेझेंटेशन आहे ते. आणि 75 वरती मास्टर क्लासेस आणखीन बँक पोस्ट जे महत्वाचे क्लासेस असतात ज्या महत्वाच्या गोष्टी शिकवण्याचे हे असतात ते आहेत. ह्याचे जवळजवळ 15-1 वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट बनणार आहेत. तर हा जो आवाका आहे हा आवाका जगातला मोठा आहे सगळ्यात. म्हणजे एवढे इव्हेंट गेल्या काही वर्षात किंवा काही दशकांमध्ये झालेलं नाहीये एवढ्या लोकांचं पार्टिसिपेशन. तुम्ही विचार करा जगातल्या 180-190 पैकी 80 देशातले लोक इथे पार्टिसिपेट होऊन ते कॉन्ट्रीब्यूट करतात आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे ते जागतिक पातळीवरती आहे. जागतिक संस्थांना घेऊन आहे, जागतिक लोकांना घेऊन आहे. साहजिकच हा मोठा आणि महत्वाचा आहे कारण तुम्ही या सगळ्यांना इग्नोर करू शकता का? भारत ही नो डाऊट आर्थिक महासत्ता आहे पण बाकीच्या देखील आर्थिक महासत्तेच्यात सामील होत आहे. हाच मोठा अचीवमेंट आहे.
0: श्रोतेहो, यंदाच्या ग्लोबल फिनटेक फेस्टची थीम आहे प्रभाव क्षमता असलेल्या एजंटिक AI, टोकनायझेशन आणि क्वांटम यांच्या माध्यमातून जोडली गेलेली विश्वासार्ह अशी सर्वसमावेशक जागतिक वित्त प्रणाली. यातले हे 3 तांत्रिक स्तंभ आहेत. एजंटिक AI, टोकनायझेशन आणि क्वांटम याविषयी शेलटकर यांनी माहिती दिली.
1: आता आपण समजून घेऊया ह्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते एक एक करत काय आहेत. एजंटिक AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम आहे. इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतःच्या साधन सामग्रीचा मेमरीचा वापर करून निर्णय घेते आणि ते निर्णय एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला काय मल्टी स्टेप करायला लागतील त्याचेही टास्क देते आणि त्याचा गोल आहे त्या एजंटिक AI ठरवलेला आहे किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ठरवलेला आहे तो कमीत कमी मानवाचा वापर करून एक्झिक्यूट करून कुठल्याही प्रकारच्या कमीत कमी चुका होणं हे एजंटिक AI चं काम आहे. टोकनायझेशन म्हणजे काय? टोकनायझेशन म्हणजे मूळ माहिती किंवा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला एका गुप्त कोड मध्ये कन्वर्ट करून बदल ठेवायची प्रक्रिया. बँकिंग मध्ये बऱ्याचशा वेळेस ऑनलाईन व्यवहारामध्ये ही फार महत्वाची भूमिका आहे कारण ह्याच्यात तुमचा सुरक्षा जर का नसेल तर तुमचा डेटा लीक होईल, तुमचे अकाउंट एक्सपोज होतील. बऱ्याचशा वेळेस आपण म्हणतो आपल्या अकाउंट मधले पैसे गायब झाले. ह्या सगळ्या गोष्टी हे सुरक्षित राहण्यासाठी टोकनायझेशन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. टोकनायझेशन हे याच्यामध्ये हे एक अजून वाक्य ऍड करायला पाहिजे की ही भाषा संगणकाला समजण्यासाठी फार महत्वाची आहे. बेसिकली ह्या सगळ्याच्या मध्ये एक अत्यंत ट्रस्टेड, रेसिलियंट आणखी सिक्युअर फायनान्शियल सिस्टीम बनवायची असेल तर त्याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करता तेव्हाच ती जास्तीत जास्त फुलप्रूफ होते आणि सेफ होते. लक्षात ठेवा इथे सेफ्टी ऑफ टेक्नॉलॉजी, अगदी पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात शेवटी काय उल्लेख केला का बाबा आम्हाला ही जी टेक्नॉलॉजी बनवायची आहे ती सेफ बनवायची आहे जेणेकरून आमच्या लोकांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेफली राहतील आणि त्या आमच्या लोकांना वापरता येतील. 4 ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याचा इथे उल्लेख महत्वाचा आहे.

0: एक त्यांनी सांगितलं की फिनटेक सक्सेस स्टोरी सो फार गव्हर्न्ड बाय स्केल स्कोप सिक्युअर सिस्टीम डेमोक्रॅटिक टेक्नॉलॉजी ट्रस्ट आणि कोर व्हॅल्यूज या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे काय की भारतीय लोकांना जमेल पटेल समजेल आणि काम करता येईल अशा प्रकारची सिस्टीम आपल्याला बनवायची.
1: श्रोते हो, जगभरात काही ठिकाणी सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता या पार्श्वभूमीवर भारताचा विकास दर यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या तिमाहीत 7.8% म्हणजेच अपेक्षित अंदाजापेक्षा अधिक असणं आणि जपानच्या पतमूल्यांकन संस्थेनं भारताचं रेटिंग ए श्रेणीपर्यंत वाढवणं याचा उल्लेख उद्घाटनाच्या भाषणामध्ये झाला. या दोन गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
0: आपण सगळे जाणता की फेब्रुवारी एंडला बेसिकली इस्रायलनी इराणवरती हल्ला केल्यानंतर तेव्हापासूनच जागतिक स्तरावर ऑइल म्हणजे जे सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आहे म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेचा इम्पोर्टमध्ये जर का काही सगळ्यात जास्त पैसा जात असेल तर तो ऑइलमध्ये जातो. तर ते साधारणतः जे 60-70 डॉलर्स होतं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ते सडनली 100 डॉलरच्या घरात येऊन थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याजवळ 30-35% कन्झम्पशन हे ऑइलचं असल्या कारणाने ते तर आपल्याला फारच त्रास देत आहे. असं असताना सुद्धा भारताचा जो जीडीपी ग्रोथ झालेला आहे तो तब्बल 7.8% आलेला आहे. हे इतकं महत्वाचं आहे की भारताचा जीडीपी ग्रोथ म्हणजे काय तर प्रत्येक भारतीयांनी तुम्ही मी सगळ्यांनी टोटल किती देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते मंथ ऑन मंथ इयर ऑन इयर किती वाढलं याचं इंडिकेशन आहे. तो 7.8% झाला जो वन ऑफ द हायेस्ट आहे. आणि लक्षात ठेवा हे तेव्हा जेव्हा अख्खं जग संकटात आहे अशी परिस्थिती आहे. त्या ऑइल किमतीचा इम्पॅक्ट सगळ्या जगाला झालेला आहे आणि ओरमुजमुळे आपल्याकडे येणारी तेलची जावाजा आहे ती सगळी अडतायत आणि तिकडे सगळ्या प्रकारची मिसाईल्स आणखीन हे असल्या कारणाने रेस्ट्रिक्शन आहेत या परिस्थितीत झालेला आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून तो 7.8% ग्रोथ रेट किती राईट आहे रॉंग आहे तुम्हाला माहिती आहे. जर आपणच सांगितलं तर लोक म्हणतील का तुम्ही स्वतःबद्दल चांगलं म्हणून घेताय. परंतु जॅपनीज रेटिंग एजन्सीनी इकडे भारताचं रेटिंग तब्बल 30 वर्षांनंतर BBB- वरून A+ करणं हे किती मोठे इंडिकेटर आहे की ते ऍक्सेप्ट करतायत जे काय होतंय ते चांगलं होतंय. तर ही माझ्या मते फार मोठी गोष्ट आहे. भारताच्या एकंदरीत त्याच्या ठिकाणी तुम्ही म्हणाल्या रेटिंगमुळे होतं काय तर तुम्हाला मिळणारा व्याजदर जो आहे तो कमी होतो. म्हणजे समजा तुमचं रेटिंग इम्प्रूव्ह झालं तुम्हाला माहितीये सिबिल स्कोर तो तुमचा जेवढा चांगला असेल तेवढा बँका तुम्हाला जे लोन ऑफर करतात त्याच्यावर तो व्याज कमी होतं. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. तुम्ही लक्षात घ्या $1 बिलियन कर्जावरती जर का 1% रेटचा इम्पॅक्ट झाला $1 बिलियन कर्ज म्हणजे 9,500 कोटीच्या आसपासचं कर्ज त्या 9,500 कोटीच्या आसपासच्या कर्जावरती समजा तुम्ही देत असलेला इंटरेस्ट रेट 10% असेल तर 950 कोटी रुपये होतात आणि त्याच्यावरती जर का 1% हा रेट कमी झाला तर तब्बल 90 कोटी रुपयाचा फायदा आहे देशाला. म्हणजे तुम्ही विचार करा ही किती मोठी गेनची गोष्ट आहे ती. त्यामुळे ही फार महत्वाची घटना आहे.
1: श्रोते हो, भारताच्या फिनटेक यशाचा कळस म्हणजे आर्थिक व्यवहारासाठी निर्माण केलेली UPI यंत्रणा. तिला 10 वर्ष पूर्ण होत असताना प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात त्याच्या यशाचा उल्लेख केला. आज जगभरातल्या 11 देशांमध्ये भारताची UPI यंत्रणा वापरली जात आहे. यापुढे विविध देशातील पेमेंट सिस्टीमशी UPIला जोडण्याचा मनोदय प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यात किती फायदे व अडचणी असू शकतात यावर शेलटकर यांनी भाष्य केलं.
0: भारताची जी ही UPI व्यवस्था पंतप्रधानांनी जसं सांगितलं माननीय पंतप्रधानांनी की 11 देशात ऑलरेडी वापरली जात आहे. खास करून सिंगापूरमध्ये त्यांनी खास करून उल्लेख केला आणि ते खरं पण आहे. जिकडे तर ती पूर्णपणे इंटिग्रेटेड याच्यात झालेली आहे. तर हे उत्तम अशासाठी आहे की लाखो भारतीय भारताबाहेर आहेत जे बेसिकली पैसे भारतात पाठवत असतात कारण त्यांचे आई वडील कुटुंब अजूनही भारतात आहे आणि ते भारतात जेव्हा पाठवतात तेव्हा त्यांना या फॉरेन बँका 4-7 दिवस घेतात किंवा अगदी 4-5% चार्ज होतानाही मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे हे भारतीय UPI जे आहे त्याच्यामुळे यांचे जे पैसे आहेत ते सरळ वाचतायत. त्याचं कारण ब्रोकरेज किंवा तत्सम गोष्टी जात नाही आहेत. शिवाय 4-7 दिवसाच्या ऐवजी ऑन द स्पॉट झाल्याने जी काही मदत होते ती वेगळीच. तर हे जे आहे याच्यामध्ये धोका एवढाच आहे की कोणीतरी सायबर सिक्युरिटीमध्ये काही कन्सर्न निर्माण करू नये. ते जर का नाही झालं तर काही प्रॉब्लेमच नाही. कारण विचार करा ना आपण हे कोणा देशाबरोबर करू शकतो. आपण हे सेफ कंट्रीज बरोबर करू शकतो सिंगापूर सारख्या. पण तुम्हीच मला सांगा जर का चुकून याच्यामध्ये कुठेतरी पाकिस्तान आणि बांगलादेश सारखे देश असले तर आपल्यापैकी कोणतरी याची गॅरंटी देऊ शकता का की त्यांची सरकार किंवा ते लोक याच्यात काही गडबड नाही करणार. त्यामुळे तो फक्त धोका लक्षात घेऊन भारत कोणाबरोबर हा करार करतोय तर ते बघून भारत सरकारने हा करार करावा आणि UPI ची डेव्हलपमेंट करावी जे इंटिग्रेटेड सिस्टीमला सपोर्ट करेल.

0: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे यावरही शेलटकर यांनी माहिती दिली.
1: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सगळे ऑफिशियल सिस्टीम मध्ये येता. म्हणजे एखादा पाणीपुरीवाला असेल, वडापाववाला असेल, किंवा पुरी भाजी विकणारा असेल, किंवा भेळ विकणारा असेल, त्याला मिळणारे पैसे हे ऍक्च्युअल रेकॉर्ड होतात, रजिस्टर होतात. त्याच्यामुळे तो ऑफिशियल इकॉनॉमी मध्ये आल्यानंतर तुम्हाला आज माहिती आहे जो 11-12 लाखापर्यंत तर टॅक्स फारच कमी आहे किंवा नाहीच आहे. त्याच्यामुळे 7 लाखापर्यंत तर कुठे काही टॅक्स हेच नाहीये. त्याच्यामुळे हे जे लोक आहेत हे मूळ कर रचनेच्या ह्याच्यात आल्या कारणाने बँका त्यांना सहजगत्या कर्ज देऊ शकतात. परंतु त्यांना जे काही छोटे छोटे 50,000-1,00,000 रुपयाचं हे हवं असतं ते आता कोण करतंय? आता सावकार किंवा लोक करतायत, जे वाटेल तो व्याज देतात. तर हा जो काही एक गोष्ट या छोट्या लोकांना कर्ज अवेलेबल नसल्याने भुर्दंड असायचा तो आज ते फॉर्मलाइज झाल्याने फार सहजगत्या उपलब्ध होणार आहे थ्रू ऑफिशियल चॅनल, बँकिंग चॅनल. त्याच्यामुळे त्याची अकाउंटेबिलिटी राहील आणि गडबडही होणार नाही. आपण बघतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वगैरे सारख्या गोष्टी आपण पेपरातन वाचतो, पण तुम्ही बघाल तर मोस्ट ऑफ द टाइम्स हे सावकाराकडनं घेतलेलं कर्ज असतं आणि त्याच्यात तो शेतकरी एकतर जमीन घालवतो किंवा मग जीव गमावतो. तर हे पूर्ण थांबायच्या दृष्टीने सरकारचं हे पाऊल फारच महत्वाचं आहे. ह्या सगळ्यामुळे तुमचे GDP आणि त्याचा ऍक्च्युअल ग्रोथ रेट आहे तोही रेकॉर्ड रजिस्टर्ड होतोय, तोही देशाच्या फायद्याचाच आहे.
0: फिनटेकच्या यशाबरोबरच काही धोके देखील संभवतात, ते कोणते आहेत आणि त्यातून कसा मार्ग काढता येईल यावरही शेलटकर यांनी आपलं मत मांडलं.
1: फिनटेकचे धोके हे पूर्णपणे सायबर सिक्युरिटी या एका गोष्टीच्या आसपासच घोगावतात. आपण जर का ती सायबर सिक्युरिटी व्यवस्थित केली तर तो काही धोका म्हणावा तसा नाहीये. तुम्ही आज बघाल डेटा लीक हा प्रकार आपण सतत पेपरातून वाचत असतो. म्हणजे काय की बाबा मी कर्ज घेतलं आणि माझी सगळी माहिती कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला माझ्या बँकेच्या थ्रू गेली कारण त्याची सायबर सिक्युरिटी वीक होती. तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे का? जरूर घ्यायला पाहिजे. तर तो धोका आहे का? तो धोका नक्की आहे. कुठल्याही इंटरनेट रिलेटेड मामल्यांमध्ये तो धोका आहे. जसं आज तुम्ही बघाल की कोणतरी जर का चुकून तुमच्या ह्याच्यातनं पैसे काढले आणि तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 24 तासाच्या आत कळवलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ती बँक हे दोघे मिळून तुमचे पैसे परत येतील बघतं. भले ते 2-4 दिवसाचा लेट करून येत असेल पण ते येतात ना परत पैसे. तर तशा प्रकारची जर का तुम्ही सिस्टीम ठेवलीत तर हे काही तेवढं असं बाऊ करण्यासारखं नाहीये. हा त्याच्यावरती काळजी घ्यायला पाहिजे का? काळजी घ्यायला नक्की पाहिजे. शिवाय दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही याच्यावर एक पर्टिक्युलर लिमिट ठेवा का? बाबा आज तुम्ही जर का बघितलं असेल तर परदेशात तुम्ही गेला तर दिवसाला 50,000 वरती रक्कम नाही विड्रॉ करता यायची. अशा टाइपची लिमिट जर का तुम्ही तुमच्या कार्डावर टाकलीत किंवा इंटरनेट बँकिंगवर टाकलीत तर हे कंट्रोलेबल शक्य आहे. त्यामुळे हा तसा भाऊ करण्याचा विषय नाही, हा सॉल्व्ह करण्याचा विषय आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही काही वाटेल ते तरी करायचा प्रयत्न केला तरी कोण ना कोण त्याच्यात काही ना काही उपद्व्याप करायचा प्रयत्न करणारच. तर त्याच्यावरती तुम्ही त्याचा अर्थ असा होत नाही की समजा 99 लोकांना या गोष्टीचा फायदा होणार असेल आणि एकाला नुकसान होणार असेल तर ते एकाच्या नुकसानीसाठी 99 लोकांचा फायदा तुम्ही अडवू शकत नाही. तुम्ही हे बघा ते एकाची नुकसानी कशी कमी करता येईल.
0: श्रोते हो, देशांतर्गत फिनटेक बाजारपेठेची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना केवळ पेमेंट प्रोसेसिंग पुरतं मर्यादित न राहता कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन उत्पादनांचा विस्तार वेगानं करण्याच्या गरजेवर प्रधानमंत्र्यांनी भर दिला आहे. याचाच अर्थ हा की फिनटेकच्या माध्यमातून आता मोठी भरारी घेण्यासाठी भारत सिद्ध झाला आहे. श्रोते हो, ग्लोबल फिनटेक फेस्टच्या निमित्तानं केलेला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर

0: अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदिका ऋचा गद्रे.

0: नमस्कार नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज बुधवार, भारतीय सौरदिनांक 18 भाद्रपद शके 1948, अर्थात 9 सप्टेंबर 2026. मंडळी, सध्या मसाला पिकांना बाजारात मागणी आहे. आपल्या नारळ आणि सुपारीच्या बागेत आपण आंतरपीक म्हणून या मसाला पिकांची लागवड करतो. या पिकांपासून चांगला आर्थिक फायदा मिळतो. आज आपण मसाला पिकांमधील जायफळ या मसाला पिकाच्या लागवडीविषयी माहिती करून घेऊया. ही माहिती आपल्याला देणार आहेत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर राजाराम गावडे. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. सगळ्यात पहिल्यांदा जायफळ या पिकाची थोडक्यात ओळख सांगा.
1: जायफळ हे एक सदाहरित बहुवर्षीय मसाल्याचे पीक आहे. त्याचे शास्त्रीय नाव मिरिस्टिका फ्रॅग्रन्स असे आहे. जायफळ हे कोकणातील नारळ आणि सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून उत्तम नफा मिळवून देणारे महत्त्वाचे नगदी पीक आहे. नारळ मसाला मिश्र पीक म्हणून जायफळाची लागवड करण्याची विद्यापीठाने देखील शिफारस केली आहे. मूळच्या इंडोनेशियामधील या पिकाची भारतात मुख्यतः केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या 3 राज्यांमध्ये लागवड पाहायला मिळते. तथापि अनुकूल वातावरणामुळे महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात, जायफळची लागवड झपाट्याने वाढत आहे. हे पीक एकलिंगी असल्याकारणाने पिकात नर आणि मादी झाडे वेगवेगळी येण्याचा गुणधर्म असतो. नर झाडांपासून फळे मिळत नाहीत, मात्र परागीकरणासाठी किमान 10% नर झाडे बागेमध्ये असणे आवश्यक असते. योग्य अंतर ठेवलेल्या नारळ आणि सुपारीच्या बागेतील वातावरण तसेच परावर्तित सावली जायफळाला अत्यंत पोषक असते.
0: जायफळ या पिकाचे कोणते भाग मसाला म्हणून वापरले जातात?
1: जायफळापासून जायफळ व जायपत्री असे 2 मसाल्याचे पदार्थ मिळतात. आता जायफळ म्हणजे फळातील बी, तर जायपत्री म्हणजे बीवरील जाळीसारखे लालसर आवरण, याला आपण जायपत्री असं म्हणतो. जायफळ फळाच्या टरफलाचा उपयोग देखील गोड कँडी, लोणचे, चटणी, मुरांबा सरबत इत्यादी बनवण्यासाठी करतात. जायफळाच्या तेलाचा वापर मांसाहारी पदार्थ, सूप, सॉस, पुडिंग इत्यादी पदार्थामध्ये केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे अशा पदार्थांना छान सुगंध आणि चवही येते. जायफळाचा सौंदर्य प्रसाधनामध्येही वापर केलेला पाहायला मिळतो.
0: सर, आत्ताच तुम्ही जायफळाचा वापर कशाकशामध्ये करतात ते सांगितलं, पण जायफळाचं जे औषधी महत्त्व आहे त्याविषयी सांगा.
1: हां, जायफळ आणि जायपत्री या दोघांमध्येही औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदानुसार जायफळ हे मेद्य रसायन मानले जाते, जे बुद्धीची कार्यक्षमता वाढवते, मन शांत करते, वातदोषामुळे होणारी चिंता कमी करण्यास मदत होते आणि कफ संतुलित ठेवते. शांत झोप, पचनसंस्था, भावनिक समतोल आणि शरीरातील ऊर्जा संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी ते महत्त्वाचे मानले जाते. जायफळामध्ये जंतुनाशक गुणधर्म आहेत, जे तोंडातील जंतूंशी लढण्यास मदत करतात. यामुळे दुर्गंधी, दातदुखी आणि हिरड्यांची सूज नैसर्गिकरित्या कमी होऊ शकते. जायफळामध्ये असे घटक असतात जे मेंदूमधील सेरोटोनिन आणि डोपामिन सारख्या रसायनांचे प्रमाण वाढण्यास मदत करू शकतात. ही मूळ सुधारक रसायने चिडचिड कमी करण्यात, मन प्रसन्न ठेवण्यात आणि शांतता देण्यात मदत करतात. जायफळामध्ये सौम्य शांततादायक गुणधर्म देखील आहे, जे मज्जासंस्था सैल करतात आणि गाढ झोपेस मदत करतात. जायफळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि मायस्ट्रीन सारखे घटक असतात, जे पेशींना कॅन्सरकारक नुकसानापासून संरक्षण देखील देऊ शकतात. जायफळ पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. पोट फुगणे, वायू, पोटदुखी यासारख्या तक्रारी कमी करण्यात ते उपयुक्त ठरते. हे पचन मार्ग शांत करते आणि भूक वाढवते. दाह कमी करण्यासाठी देखील जायफळाचा वापर केला जातो. जायफळामध्ये नैसर्गिक दाहशामक गुणधर्म आहेत, जे शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकतात. जायफळ लाळ आणि पाचक रसांचे स्रवण वाढवते, ज्यामुळे भूक परत येण्यास आणि आजारानंतर किंवा औषधांच्या दुष्परिणामामुळे कमी झालेली चव पुन्हा सुधारण्यास मदत होऊ शकते. असे अनेक औषधी गुणधर्म जायफळ

0: पाहायला मिळतात, परंतु त्याचा वापर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मर्यादित करणे आवश्यक असते.
1: सर, आत्ताच तुम्ही जायफळाचा जो वापर आहे तो कशा पद्धतीने होतो त्याविषयी सांगितलं. तर जेव्हा या पिकाची आपल्याला लागवड करायची असते तेव्हा लागवडीसाठी हवामान आणि जमीन ही कशी असावी?
0: हां, जायफळ हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे. समुद्र सपाटीपासून 1300 मीटर उंचीपर्यंत जायफळाची लागवड होऊ शकते. किमान 150 सेंटीमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात जायफळाची लागवड चांगली होते. अति थंड म्हणजे 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आणि अतिउष्ण म्हणजे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशात जायफळ चांगले होत नाही. अर्धसावलीत हे पीक चांगले वाढते. पाण्याचा उत्तम निचरा होणारी गाळाची, गाळ मिश्रित रेताड आणि लाल जांभ्या जमिनीत तसेच वर्कर जमिनीत देखील जायफळ लागवडीसाठी चालते. महत्त्वाचे म्हणजे पाणी साचणारी किंवा फार कोरडी जमीन टाळावी. सुरुवातीच्या काळात अर्धसावली अत्यंत गरजेची असते.
1: सर, विद्यापीठाने या पिकाच्या काही सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत का आणि त्या कोणत्या आहेत, तसंच त्या जातींची वैशिष्ट्ये काय आहेत?

0: रेताड आणि लाल जांभ्या जमिनीत तसेच वर्कर जमिनीत देखील जायफळ लागवडीसाठी चालते. महत्त्वाचे म्हणजे पाणी साचणारी किंवा फार कोरडी जमीन टाळावी. सुरुवातीच्या काळात अर्धसावली अत्यंत गरजेची असते.
1: सर, विद्यापीठाने या पिकाच्या काही सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत का आणि त्या कोणत्या आहेत, तसंच त्या जातींची वैशिष्ट्ये काय आहेत?
0: बीपासून लागवड केल्यानंतर निर्माण होणाऱ्या रोपांमध्ये कमालीचे वैविध्य आढळते. सर्व रोपे उत्पन्नाच्या बाबतीत व दर्जाच्या बाबतीत एकमेकांपासून कमालीची वेगळी दिसतात किंवा असतात. त्यामुळे उत्पन्न आणि गुणवत्ता देणारी खात्रीशीर कलमे मिळण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीने काही सुधारित जाती विकसित केल्या आहेत. त्यापैकी कोकण सुगंधा ही एक जात आहे. या झाडाचा शंकूसारखा व भरगच्च विस्तार असून या जातीपासून सुमारे 525 फळे प्रतिवर्षी मिळतात. या जातीच्या झाडावर नर व मादी फुले दोन्ही एकाच झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी येतात, त्यामुळे परागीभवनासाठी स्वतंत्र नर झाडे लावावी लागत नाहीत. बीचे वजन साधारण 25 ग्रॅम ते जायपत्री 1 ग्रॅम प्रतिफळ मिळते. तसेच कोकण स्वाद ही एक जात आहे. तर ही जायफळाची मादी जात असून प्रतिवर्षी सरासरी 760 फळे मिळतात. बी मध्यम आकाराची असून वजन सुमारे 5 ग्रॅम असते, तर जायपत्री सुमारे 1.2 ग्रॅम प्रतिफळ मिळते. विद्यापीठाच्या प्रादेशिक नॉलेज संशोधन भाटी रत्नागिरी यांच्यामार्फत ही जात विकसित करण्यात आली आहे. त्यानंतर कोकण श्रीमंती ही एक जात आहे. ही जायफळाची जात उत्तम उत्पन्न देणारी आहे. या जातीची फळे देखील मोठी आणि टपोऱ्या आकाराची असून जायपत्री जाड असते. जायफळाच्या या जातीपासून प्रतिवर्षी सरासरी 900 फळे मिळतात. जायफळाचे बी मोठ्या आकाराचे असून ताज्या बीचे वजन सुमारे 14 ग्रॅम असते, तर जायपत्री सुमारे 5 ग्रॅम प्रतिफळ मिळते. त्यानंतर कोकण संयुक्ता ही 2018 सालात प्रसारित करण्यात आलेली जात आहे. या जातीमध्ये नर आणि मादी फुले एकाच झाडावर धरतात. याचे मोठ्या आकाराचे फळ असून सुक्या जायफळाचे वजन 9.20 ग्रॅम असते, तर जायपत्रीचे वजन 1 ग्रॅम असते. उत्पन्न साधारण 500 फळे प्रतिझाड मिळते. तसेच फळधारणा कालावधी हा जून ते नोव्हेंबर असा असतो. त्यानंतर आपल्या विद्यापीठाशिवाय अखिल भारतीय मसाला संशोधन केंद्र कालिकत या केंद्रानेही विश्वश्री आणि केरळश्री अशा 2 जाती विकसित केलेल्या आहेत. या जातींची देखील उत्पादन क्षमता व गुणवत्ता चांगली आहे.
1: मी या जाती लागवडीसाठी वापरल्या पाहिजे.
0: होय.
1: आता जायफळाची जी अभिवृद्धी आहे ती कशी केली जाते?
0: जायफळाची अभिवृद्धी ही भेट कलम, मृदुकाष्ठ कलम, बगल कलम, अंकुर कलम या पद्धतीने वापर करून तयार केलेली कलमे लागवडीसाठी वापरता येतात. कलमे लावून लागवड केल्यामुळे आपल्याला मादी व नर झाडांचे आवश्यक प्रमाण 10 सेक राखता येते. कलमांची लागवड केल्यापासून 4थ्या वर्षापासून उत्पादन मिळते. तयार केलेल्या खड्ड्यांमध्ये जून महिन्यात कलम लावून त्याच्या भोवतालची माती पायाने घट्ट दबावी. मोठ्या प्रमाणात जायफळाची अभिवृद्धी अद्यापही बीपासून केली जाते. परंतु बीपासून अभिवृद्धी करण्याचे तोटे आहेत, कारण 7 ते 8 वर्षानंतर झाडांना फुले लागतात, त्यामुळे नर व मादी झाडे सुरुवातीला ओळखता येत नाहीत आणि शेतकऱ्याचे नुकसान होऊ शकते. बी व जायपत्रीमध्ये देखील कमालीचे वैविध्य आढळते. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जायफळाची अभिवृद्धी करण्यासाठी मृदुकाष्ठ कलम पद्धत व अंकुर कलम पद्धत विकसित केली आहे. या दोन्ही मृदुकाष्ठ आणि अंकुर पद्धतीने रोपांवर कलमे बांधण्यात येतात.
1: सर, जायफळाची लागवड कशी केली जाते?
0: योग्य अंतर ठेवलेल्या नारळाच्या व सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड उत्कृष्ट प्रकारे करता येते. 7.5 मीटर ते 7.5 मीटर अंतर ठेवलेल्या नारळाच्या बागेत 4 नारळांच्या झाडांच्या मध्यभागी अथवा 2 नारळांच्या बरोबर मध्यभागी जायफळाची लागवड करण्यासाठी खड्डे खणावेत. तसेच 2.7 ते 2.7 मीटर अंतर ठेवलेल्या सुपारीच्या बागेत 4 सुपारीच्या झाडांच्या बरोबर मध्यभागी जायफळाची लागवड करावी. मात्र लागवड सलग न करता 1 आड 1 चौक सोडून करावी. घराच्या परसबागेमध्ये योग्य सावलीच्या ठिकाणी देखील जायफळाची लागवड करता येते. अन्य मोठ्या झाडांच्या सावलीत मोठ्या झाडांपासून किमान 3 ते 5 मीटर अंतर सोडून जायफळाची लागवड करावी. रोपाची लागवड करावायची झाल्यास 1 वर्ष वयाचे निरोगी रोप निवडावे. तसेच कलमाद्वारे लागवड करावी झाल्यास कलमांचा जोड व्यवस्थित असल्याची खात्री करावी आणि लागवड करताना जोड जमिनीवर राहील याची काळजी घ्यावी. जायफळ लागवडीसाठी 90 बाय 90 बाय 90 सेंटीमीटर आकाराचा खड्डा असावा. या खड्ड्यामध्ये उत्तम प्रतीचे 1 घमिली शेणखत, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 1 किलो निंबोळी पेंड चांगल्या मातीत मिसळून खड्डा पूर्ण भरून घ्यावा.

0: पावसाळ्याच्या सुरुवातीला अथवा पावसाळा संपता संपता जायफळाची लागवड करावी. फक्त मादी कलमांची लागवड करायची असल्यास त्याच बागेत नर कलमांची लागवड बागेच्या मध्यभागी अथवा वाऱ्याच्या दिशेला करावी. हे प्रमाण 9:1 असे ठेवावे. लागवड केल्यानंतर जायफळाला आधार देणे आवश्यक आहे. नियमित पाणीपुरवठा करून झाडाभोवतीची जमीन तणमुक्त ठेवावी. सुरुवातीला जायफळाला आधाराची गरज असते. त्यासाठी जायफळाच्या बाजूस 30 सेंटीमीटर अंतर ठेवून कलमाच्या उंची एवढ्या काठ्या जमिनीत पुराव्यात. या दोन काठ्यांना एक काठी आडवी बांधून कलम या काठीवर सैलसर बांधून ठेवावे.
1: जायफळाची लागवड कशी करायची हे तुम्ही सांगितलेत, पण झाडाची योग्य वाढ होण्यासाठी छाटणी किंवा विशिष्ट पद्धतीनं आकार देणं आवश्यक असतं का?
0: होय, जायफळाची रोपे लागवड केली असतील तर झाडांना विशेष आकार द्यावा लागत नाही. मात्र कलम लागवड केली असेल तर सुरुवातीच्या काळात जायफळाच्या झाडांना आकार देणे आवश्यक आहे. कारण सुरुवातीच्या काळात बऱ्याचदा जायफळाच्या कलमांची एकाच दिशेला वाढ होत असते. अशावेळी शेंडा खुडून एकाच दिशेला होणारी वाढ थांबवावी व कलमाच्या जोडावर 3 ते 4 सर्व बाजून येणाऱ्या फांद्या ठेवून जायफळाच्या झाडांना आकार द्यावा.
1: जायफळाच्या पिकाच्या खत व्यवस्थापनाविषयी काय सांगाल?
0: जायफळात पहिल्या वर्षी 10 किलो शेणखत तसेच 20 ग्रॅम नत्र, 18 ग्रॅम स्फुरद व 50 ग्रॅम पालाश वर्षातून दोनदा विभागून द्यावे. याच प्रमाणात खतामध्ये वाढ करत न्यावी आणि 15 वर्षानंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत, 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद व 1000 ग्रॅम पोटॅश द्यावे. खताची मात्रा जून व ऑक्टोबर अशा 2 महिन्यात विभागून द्यावी. खतं देण्यासाठी जायफळाच्या झाडांच्या निम्म्या विस्ताराच्या खाली उथळ म्हणजेच 15 सेंटीमीटर खोल व सुमारे 60 सेंटीमीटर रुंद चर काढून या चरात खत घालावे व मातीने चर बंद करावा. जायफळाच्या झाडाभोवती कायम पालापाचोळा अथवा गवत यांचे आच्छादन ठेवावे.
1: जसं खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तसंच पाण्याचं व्यवस्थापनही महत्वाचं असतं. जायफळाच्या पिकाला पाणी किती प्रमाणात दिलं पाहिजे आणि ते किती अंतराने दिलं पाहिजे?
0: जायफळ हे एक बागायती पीक आहे, त्यामुळे नारळ सुपारीच्या बागेत जर लागवड केली असेल तर ज्यावेळी नारळ सुपारीवर पाणी दिले जाईल त्याचवेळी जायफळाला पाणी मिळेल असे पाहावे. परस बागेमध्ये जर लागवड केली असेल तर जायफळाच्या झाडाला स्वतंत्र पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करावी. जायफळ झाडाला ताण सहन होत नाही. पाण्याचा ताण पडल्यास त्याची पाने व अपरिपक्व फळे मोठ्या प्रमाणात गळून पडतात. तसेच पाटाने किंवा आळे करून पाणी देण्याऐवजी ठिबक अथवा मायक्रोस्प्रिंकलर पद्धतीचा वापर करणे जास्त योग्य आहे.
1: ठिबक किंवा मायक्रोस्प्रिंकलर हे पाणी व्यवस्थापनासाठी उत्तम आहेत. जायफळाचं झाड हे किती वर्षापासून उत्पादन द्यायला सुरुवात करतं आणि साधारण किती वर्षापर्यंत ते उत्पन्न देतं?
0: हां, जायफळाची लागवड रोपांपासून व कलमांपासूनही करतात. रोपांपासून लावलेल्या झाडास 7 ते 8 वर्षांनी फळे येतात तर कलमास 4 ते 5व्या वर्षी फळे येतात. जायफळाच्या झाडाला वर्षभर फुले येतात, मात्र ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जास्त फुले येतात. त्यामुळे जुलै ऑगस्टमध्ये सर्वात जास्त फळे मिळतात. साधारणतः 8 ते 9 महिन्यानंतर फळे काढण्यासाठी तयार होतात. जायफळाची काढणी करण्यासाठी विशेष त्रास होत नाही. तयार झालेली फळं आपोआप तडकतं, आतील जायपत्री व त्यातील जायफळ दिसू लागते. तयार झालेली फळे बऱ्याचदा गळून पडतात. फळे गळून न पडल्यास काठीच्या सहाय्याने ती खाली पाडावीत. झाडावरून फळे काढण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या अतुल जलाचा वापर करता येतो. काढलेली फळे गोळा करावीत. बी, साल, जायपत्री वेगवेगळी करावीत. जायफळ बी 15 ते 20 दिवसात वाळते तर जायपत्री वाळायला 5 ते 7 दिवस लागतात. बऱ्याचदा जायफळे पावसाळ्यात तयार होतात, म्हणून पावसाळ्यात वाळवणी यंत्राचा वापर करणे कधी चांगले. मादी कलमी झाडापासून सरासरी 525 ते 1000 फळे इतके उत्पादन 8 ते 10 वर्षांनी मिळते. हे उत्पादन वाढत जाते. 25व्या वर्षी साधारणतः 2000 ते 3000 फळे प्रति झाड मिळतात आणि ही झाडे सुमारे 70 वर्षापर्यंत चांगले उत्पन्न देतात.
1: एकूणच जायफळापासून चांगलं उत्पादन मिळतं.
0: हो,
1: आता महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कीड आणि रोगांचा. तर जायफळाच्या पिकावर रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होतो का आणि जर होत असेल तर त्यावर कोणते उपाय करावेत?
0: हा, या झाडास किडींपासून फारसा उपद्रव होत नाही. परंतु बागेची स्वच्छता अथवा बागेकडे दुर्लक्ष केल्यास काही प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. उदाहरणार्थ फळकूस आणि

0: दिक्कुज. हा बुरशीजन्य रोग आहे. फळकुजामध्ये फळाचे बाह्य कवच वेळेआधी फुटणे आणि जायफळ व बी दोन्ही सडणे ही प्रमुख लक्षणे आहेत. तसेच फांदी कुजमध्ये फांद्या व शेंडे टोकाकडून मागे वाळतात. पाने व फळे तपकिरी होऊन कुजून गळतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी फांद्यावर आणि कोवळ्या फळांवर 2 वेळा 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. तसेच जैव बुरशीनाशक ट्रायकोडर्माच्या 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे 3 फवारण्या कराव्यात. वाळलेल्या फांद्या कापून त्यावर बोर्डो पेस्ट लावावं. बुंद्यात पाणी साचत असल्यास त्वरित निचरा करावा आणि बागेची स्वच्छता ठेवावी. तसेच पर्णकुज आणि पर्णछिद्र हेही रोग असतात. तर याच्यामध्ये प्रमुख लक्षण पानावर तपकिरे ठिपके वाढून त्यावर मेलेल्या पेशी गळून पानावर छिद्रे पडतात. तर त्यासाठी बागेची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रोग प्रथम दिसताच 1% बोर्डो मिश्रण किंवा डायफोलेटॉन 0.2% याची 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
1: एकूण काय, जर किडींपासून उपद्रव नको असेल तर बागेची स्वच्छता ठेवणं हे खूप महत्वाचं आहे,
0: अत्यंत गरजेचं आहे.
1: सर, या जी जायफळाची कलम किंवा जी रोपं आहेत ती विद्यापीठात उपलब्ध होऊ शकतात का?
0: हो, नक्कीच. विद्यापीठामध्ये केंद्र पुरस्कृत एकात्मिक फलोद्यान विकास अभियान ही योजना कार्यान्वित आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यापीठ जायफळ, कोकम, काळी मिरी, दालचिनी कलमे तसेच हळद, आले इत्यादी विविध मसाला पिकांची निर्मिती केली जाते. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमधून, जसे की जवळचे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटी आहे, तसेच उद्यान विद्या महाविद्यालय दापोली आणि उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे आणि प्रादेशिक फल संशोधन केंद्र वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग इथून कलमे व रोपे सहज उपलब्ध होऊ शकतात. आमच्या उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे केंद्रातून देखील दरवर्षी सुमारे 10,000 जायफळांची कलमे शेतकऱ्यांना पुरवली जातात.
1: सर, आता या कलमांचा आणि रोपांचा दर किती आहे?
0: जायफळाची कलमे 70 रुपये प्रति कलम तर रोपे 30 रुपये प्रति रोप या दराने विक्री केली जातात.
1: जर याविषयी शेतकऱ्यांना अधिक माहिती हवी असेल तर त्यांनी कुणाशी संपर्क साधायचा?
0: हां, विद्यापीठाच्या कोणत्याही कृषी संशोधन केंद्रावर तसेच मगाशी सांगितल्याप्रमाणे महाविद्यालयांशी आपण संपर्क साधू शकता. सहयोगी अधिष्ठाता उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे जिल्हा सिंधुदुर्ग या केंद्रावर देखील लागवड विक्रीबाबत आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. त्यासाठी आमचा ईमेल coachmulde@gmail.com हा आहे. तसेच अधिक संपर्कासाठी डॉक्टर MS शेडगे सर, नंतर मी स्वतः डॉक्टर RT गावडे आपल्याला त्याबाबत माहिती देऊ शकतो.
1: नक्कीच. सर, आता अगदी शेवटचा प्रश्न की जाता जाता तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल याबाबत?
0: शेतकऱ्यांनी सुधारित जातींचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे या पिकामध्ये नर व मादी हे वेगवेगळे येण्याचे गुणधर्म असल्याकारणाने आपल्याला कलमांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच त्यामुळे उत्पादनही लवकर येतं आणि हे करत असताना त्या जायफळ पिकाला योग्य सावली राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याची वाढ होत असताना आपण बागेची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचं आहे आणि योग्य तो खतांचं आणि पाणी व्यवस्थापन जर केलं तर नारळ सुपारीसारख्या मुख्य पिकांमध्ये आंतरपीक म्हणून जायफळाची चांगल्या प्रकारे वाढ होऊन शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे त्याचं अर्थार्जन वाढू शकेल असा माझा विश्वास आहे.
1: नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी सांगितलं त्यानुसार जर जायफळाची लागवड केली तर नारळाच्या पिकाबरोबरच जायफळाचं पीक पासून देखील आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे आणि त्यासाठी ही लागवड कशी करायची याबाबत सरांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. तसंच याची रोपं कलमं तुम्हाला कुठे उपलब्ध होऊ शकतील याचीही माहिती यामधून तुम्हाला मिळालेली आहे. तेव्हा नक्की जायफळ लागवड करा आणि आर्थिक उत्पन्न जे आहे तुमचं ते यापासून वाढायला मदत होणार आहे. सर, तुम्ही येथे आलात आणि जायफळ लागवडीविषयी आमच्या शेतकरी बांधवांना खरोखरच खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.
1: जायफळ लागवड याविषयी डॉक्टर राजाराम गावडे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

हे गीत गायलं होतं शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी. मंडळी आता ऐकूया ग्रामीण कृषी मोसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मोसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, कमी पावसामुळे भात खाजरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास बांधाची दुरुस्ती करून बांधबंदस्ती करावी आणि शेतात योग्य पाणी पातळी राखावी. फवारणी करताना द्रावणाची पानांवर योग्य प्रकारे चिकटून राहण्याची क्षमता वाढवण्यासाठी फवारणी द्रावणात स्टिकर मिसळावेत. भात खाजरामध्ये सुमारे 5 ते 10 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. हळव्या भातजाती फुलोरा अवस्थेत असताना युरियाद्वारे नत्रखताचा तिसरा हप्ता 435 ग्रॅम प्रतिगुंठा या प्रमाणात द्यावा. युरियाचा हप्ता शक्यतो दुपारनंतर किंवा संध्याकाळी पानं कोरडी असताना द्यावा. ढगाळ आणि आर्द्र हवामानासह अधूनमधून पाऊस पडत असल्याने भात पिकामध्ये कर्पारोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा रोपांच्या पानांवर जांभळ्या रंगाचे ठिपके पडतात. रोप मोठं होताना ठिपक्यांचं आकारमान देखील वाढतं. रोपांच्या प्रत्येक पानांवर असंख्य ठिपके निर्माण होतात. सुरुवातीला आकाराने छोट्या असलेल्या ठिपक्यांचं आकारमान वाढत जाऊन ते मोठे होतात. रोगकारक बुरशीची बीजं निर्माण झाल्यावर ठिपक्यांचा मध्यभाग राखाडी रंगाचा होतो. पानावर निर्माण झालेली बुरशीची बीजं पाऊस आणि वाऱ्यामार्फत शेतात सर्वत्र पसरतात आणि भात खाजरातील सर्व रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोपांच्या पानांवर असे अनेक ठिपके तयार होऊन पानं करपतात. रोपांची वाढ खुंटते. कर्पारोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बुरशीनाशकाची फवारणी करावी. यामध्ये ट्रायसायक्लोझोल 75% WP 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, आयसोप्रोथिओलेन 40% EC 10 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. तसंच कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% WP 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं किंवा कार्बेंडेझिम 12% आणि मॅनकोझेप 63% WP हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावं. मंडळी, ढगाळ आणि आर्द्र हवामानासह अधूनमधून पाऊस पडत असल्याने नाचणी पिकामध्ये कर्पारोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या सर्व वाढीच्या अवस्थांमध्ये होऊ शकतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांच्या पृष्ठभागावर लहान ओले ठिपके दिसतात. हे ठिपके जांभळ्या रंगाचे आणि कडा तपकिरी पिवळ्या रंगाची असते. कालांतराने हे ठिपके करड्या रंगाचे होतात. दमट हवामानात पानांच्या पृष्ठभागावर

वरील या लांबलचक ठिपक्यांवर पांढऱ्या करड्या बुरशीची वाढ दिसून येते. अनुकूल परिस्थितीत हे ठिपके एकमेकांमध्ये मिसळतात आणि संपूर्ण पान करपतं. कर्पारोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आत्ताच सांगितलेल्या कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. मंडई, आर्द्र हवामानामुळे आंबा आणि काजू बागांमध्ये शेंडामर या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या बागांमध्ये अद्याप फवारणी करण्यात आलेली नाही अशा बागांमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड 25% किंवा 1% बोर्डो मिश्रण यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. दमट हवामानामुळे नारळ पिकामध्ये कोमकूज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वच्छ हवामानात 1% बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25% यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना बुरशीनाशक सुईच्या खालच्या भागापर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची काळजी घ्यावी. पहिल्या फवारणीनंतर 15 ते 25 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दमट हवामानामुळे नारळाप्रमाणे सुपारी पिकामध्ये कोळेरोग या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फवारणी केलेली नसेल तर ती फवारणी करावी. ही फवारणी कॉपर ऑक्सिक्लोराईड 25% किंवा 1% बोर्डो मिश्रणाची करावी. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये फळधारणा सुरू झाल्यानंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळमाशीच्या नियंत्रणासाठी वेलींना फुलं यायला सुरुवात झाल्यानंतर क्यूल्युअरयुक्त रक्षक सापळे लावावेत. सापळे मंडपामध्ये जमिनीपासून 1 ते 2 फूट उंचीवर राहतील अशा प्रकारे टांगावेत. वेलवर्गीय पिकांमध्ये तांबडा भुंगा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमेथोएट 30% EC 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ आणि आर्द्र हवामानामुळे वेलवर्गीय पिकांमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पानांच्या वरच्या तसंच खालच्या पृष्ठभागावर पांढऱ्या भुकटीसारखी बुरशीची वाढ दिसून येते. प्रादुर्भाव आढळून आल्यास हेक्साकोनाझोल 5% 5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ देखील संपत आले तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते, पण पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.

0: आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. निवेदन होतं ऋचा गद्रे यांचं आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल कोकण रेल्वे आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य श्रीयुत सचिन वहाळकर यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
4: कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती म्हणजे कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी असं त्याला म्हटलं जातं. खरं तर त्याचा मराठीमध्ये जर अनुवाद करायचा झाला तर कोकण रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती असा त्याचा अनुवाद आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये अनेक झोन्स आहेत, म्हणजे 18 झोन्स आहेत भारतीय रेल्वेचे. या प्रत्येक झोनमध्ये अशी एक समिती कार्यरत असते जी प्रवासी समस्या किंवा प्रवासी संघटना आणि त्या तिथलं रेल्वेचं प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधून प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी ही समिती काम करते.
3: तेव्हा नक्की ऐका गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आमचा इंद्रधनुष्य

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
3: मावळतीचा रंग
4: कधी आठवणींचा,
5: कधी अनुभवांचा,
6: कधी भावनांचा,
7: तर कधी नव्या स्वप्नांचा।
4: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
5: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
6: मावळतीचे रंग
7: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
6: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
8: श्रोते हो, शुक्रवारी 11 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पर्यावरण संरक्षण याविषयी ओमकार बापट यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत।
9: पर्यावरण संरक्षण याचे दोन पैलू आहेत, एक तर प्रत्यक्ष ऑन फील्ड काम करणं किंवा त्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणं। तर आमचं काम हे निसर्गाविषयी अवेअरनेस निर्माण करणे या विषयामध्ये जास्त आहे। अवेअरनेस निर्माण करायचं म्हणजे काय करायचं, तर शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन स्लाइड शोज करायचे किंवा फोटो एक्झिबिशन भरवायची किंवा फिल्म फेस्टिवल्स असतात ते असे वेगवेगळे निसर्गविषयक फिल्म फेस्टिवल आयोजित करायचे किंवा बर्ड फेस्टिवल्स आयोजित करायचे। असे वेगवेगळे फेस्टिवल्स, असे कार्यक्रम आम्ही चिपळूणमध्ये गेली अनेक वर्ष आयोजित करतोय की जेणेकरून निसर्ग म्हणजे काय हे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कळलं पाहिजे आणि त्यांना निसर्गाची आवड लागली पाहिजे म्हणण्यापेक्षा निसर्गाबद्दल प्रत्येक गोष्ट त्यांनी जाणून घेतली पाहिजे।
8: तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 11 सप्टेंबर 2026 रोजी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
10: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या 3रा स्तराच्या स्पर्धेमध्ये भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यामध्ये मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी

0: आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
1: रेलवे की मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: या मार्गाची एकूण लांबी 11,000 किलोमीटर असून त्यावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 आकांक्षित जिल्ह्यांमधली सुमारे 120 खेडी मुख्य मार्गांना जोडली जातील. पर्यावरणस्नेही प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये दरवर्षी 43 कोटी किलोग्रॅम एवढी लक्षणीय घट होईल असं ते म्हणाले. या प्रकल्पांवर 10,021 कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच इंधनात बचत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास जलद होईल, कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि मालवाहतूक क्षमता वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते.
2: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-2027 ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांच्या पुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो येथे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या कल्याण आणि विकासाकरता एकत्रित काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या भेटीदरम्यान श्रीलंकन हवाई दलासाठी L-70 तोफांच्या आधुनिकीकरणावर आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधल्या सहकार्यावर सामंजस्य करारांची सोय करण्यात आली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि SEBI, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मराठी या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद

0: इथे आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण 4 कांस्य पदकांसह 6 पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कझाकस्तानच्या एजादा सैदान हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंगनं भावनाच्या साथीत रिकरो मिश्र सांघिक प्रकारामध्ये चीनच्या जोडीचा 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्य पदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकरोमध्ये भावना महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारनं भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या मुलांच्या संघानं चायनीज तैपैचा 15-0 असा धुव्वा उडवत दिमाखामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघ 10 गुणांसह पूल अमध्ये अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान भारताच्या मुलींच्या संघानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये उद्या त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकतील. महिला एकेरीमध्ये गतविजेती आणि अव्वल मानांकित आयर्ना सबालेंका आणि तिसरी मानांकित जेसिका पेगुला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथे अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्षा चिकाटी नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई हावडा दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम.

वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं नाट्यपद ऐकलं. याला संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि नाटक होतं कट्यार काळजात घुसली. कार्यक्रमातलं यानंतरचं नाट्यपद आहे स्वयंवर या नाटकातलं, नीलाक्षी जोशी यांनी गायलेलं. नाट्यपद आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94035 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

आप्पासाहेब टिपणीस यांचं हे नाट्यपद होतं करग्रहण या नाटकातलं आणि गायलं होतं बापूराव पेंढारकर यांनी. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर मानापमान या नाटकातलं पद ऐकूया. गायिका आहेत जयमाला शिलेदार आणि पदरचना आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची.

बालगंधर्व यांच्या स्वरातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद ऐकलत. नाटक होतं सावित्री. कार्यक्रमात यानंतर सुवर्ण तुला या नाटकातलं कुंदा वेलिंग यांनी गायलेलं नाट्यपद ऐकूया. पदरचना आहे विद्याधर गोखले यांची आणि संगीत आहे छोटा गंधर्व यांचं.

ययाति देव यांनी या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं नाट्यपद ऐकलं. पदरचना होती कवी कुसुमाग्रज यांची आणि संगीतबद्ध केली पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया ना वी कुलकर्णी यांचं नाट्यपद आशा खाडिलकर यांच्या स्वरात. नाटक आहे कान्होपात्रा.

आशा खाडीलकर यांनी गायलेल्या या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 9:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके यूं ही जीवन।
2: रजनीगंधा या कार्यक्रमात सुरुवातीला हेमंत कुमार यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत ऐकूया। चित्रपट 20 साल बाद आणि संगीत हेमंत कुमार यांचंच।

हेमंत कुमार यांनी गायलेल्या या गीतानंतर कार्यक्रमातलं पुढचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं दिल एक मंदिर या चित्रपटासाठी या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल कोकण रेल्वे आणि प्रवासी यांच्यात समन्वय साधणाऱ्या कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य श्रीयुत सचिन वहाळकर यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती म्हणजे कोकण रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी असं त्याला म्हटलं जातं. खरं तर त्याचा मराठीमध्ये जर अनुवाद करायचा झाला तर कोकण रेल्वे उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती असा त्याचा अनुवाद आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये अनेक झोन्स आहेत, म्हणजे 18 झोन्स आहेत भारतीय रेल्वेचे. या प्रत्येक झोनमध्ये अशी एक समिती कार्यरत असते जी प्रवासी समस्या किंवा प्रवासी संघटना आणि त्या तिथलं रेल्वेचं प्रशासन याच्यामध्ये समन्वय साधून प्रवाशांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोचवणे आणि त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे याच्यासाठी ही समिती काम करते.
0: तेव्हा नक्की ऐका गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून अर्थात 1143 kHz वर.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं ओपी नय्यर यांचं आणि चित्रपट होता एक मुसाफिर एक हसीना. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे संगम या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं. संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी आणि गायलंय मोहम्मद रफी यांनी.

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं हे गीत होतं अनाडी या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मिलन या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत.

लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत। आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग चंद्रकौस।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग चंद्रकौ सत्ता आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.